जे या चराचराचे मूळ, शुद्ध स्वरूप निर्मळ, या नाव ज्ञान केवळ वेदांत मते, शोधिता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान, या नाव म्हणजे ब्रह्मज्ञान मोक्षदायिक, आपणासी ओळखो जाता आंगी बाणी सर्वज्ञता, तेणे एकदेसी वार्ता निशेष उडे, मी कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत, अवलोकिता नेमस्त स्वरूपची होये, असो पूर्वी थोर थोर जेणे ज्ञाने पैल पार, पावले ते साचार ऐक आता, व्यास वसिष्ठ महामुनी शुक नारद समाधानी, जनकादिक महाज्ञानी येणेची ज्ञाने। समर्थ सांगतात की या चराचराचं मूळ असलेलं शुद्ध निर्मळ आत्मस्वरूप, त्याचा साक्षात अनुभव येणं, यालाच वेदांतामध्ये शुद्ध ज्ञान म्हणतात। आपल्या स्वस्वरूपाचा शोध घेऊ लागलो की स्वाभाविकरित्याच अज्ञान नाहीसं होतं, आणि यालाच मोक्षदायक ब्रह्मज्ञान असं म्हणतात। आणि आपण आपला शोध घेऊ लागलो की स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो, ते स्वरूप सर्वव्याप्य असल्यानं मी म्हणजे देह हे एकदेशित्व नाहीसं होतं, व आत्मा हेच आपलं स्वस्वरूप असल्यानं सर्वज्ञता अंगी मांडते। मृत्यू अंतर्मुख करून मी कोण हे जाणण्याच्या हेतूने आपण आपला शोध घेऊ लागलो की आपण देह नसून देहातीत आहोत हे कळून येतं। नंतर नीट विचार केला असता स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो। पूर्वीचे महाथोर पुरुष ज्या ज्ञानाच्या योगे भवसागराच्या पैल तीरास पोचले, त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया। त्या ज्ञानाच्या योगीच व्यास, वसिष्ठ महामुनी, शुक, नारद समाधानी झाले आणि जनकादिक महाज्ञानी झाले। वामदेववादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शोनिकादि अध्यात्मसार वेदांतमते।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: वामदेवा अधिक योगेश्वर वाल्मीक अत्रि ऋषेश्वर शोनिकादिक अध्यात्मसार वेदांतमते सनकादिक मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्षमुनी आणिक बोलता वचनी अगाध असती सिद्ध मुनी महानुभाव सकळांचा तो जो अंतर्भाव जेणे सुखी महादेव डुल्लत सदा जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होय साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान ते सांगितलेला आता समर्थांनी वामदेव आदि योगेश्वर अत्री ऋषेश्वर शौनकादि वेदांत मदांचं सार जे आत्मज्ञान आणि त्यांच्या योगाने परमपदाला पोहोचले त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. तसेच मुख्यत्वे सनकादिक तसंच आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ आणि अनेक आपल्याकडे गुरु आहेत ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे.

सिद्ध मुनी महानुभाव सकळांचा जो अंतर्भाव जेणे सुखी महादेव डुलत सदा जे वेदांत जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकांस होई साधू संत आणि सज्जन भूत भविष्य वर्तमान सर्वत्रांचे गुह्य ज्ञान जे सांगी जे लाता तीर्थे व्रते तपे दाने जेन जोडे धूम्रपाने पंचाग्नी गोरांजने जे प्राप्त नव्हे सकळ साधनाचे फळ ज्ञानाची सिगची केवळ जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे 56 भाषा तितुके ग्रंथ आदि करुणे वेदांत या इतुकियांचा घनार्थ एकची आहे जे नेणवे पुराणी जेथे सिणल्या वेदवाणी तेची आता येची क्षणी बोधीन कृपे समर्थ सांगतायत की जे वेदशास्त्रांचं सार आहे त्याची गुरुप्रचिती आत्मप्रचिती आणि त्याची प्राप्ती भाविकांना त्यांच्या भाग्यानुसार होत असते भूतकाळात होऊन गेली वर्तमान काळातही असेल आणि पुढे भविष्य काळातही होणारे जसे सर्व साधू संत सज्जन या सर्वांचं जे गुह्यज्ञान आहे ते समर्थ इथे सांगतायत आणि सर्व तीर्थ व्रत तपे ज्ञान आणि गुरांजन यांनी ते ज्ञान प्राप्त होत नाही असं ते सांगतायत ज्ञान म्हणजे सर्व साधनांचं फळ ज्ञानाचं केवळ शिखरच असून त्याच्या योगाने संशय पूर्णतः नष्ट होतो

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ऍप आणि आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी। रेनबो फंडे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे।

आज आषाढ़ महिन्याची पौर्णिमा, गुरुपौर्णिमा। आजचा आपला दिवस खास करण्यासाठी अनेक जण झटत असतात। आज विद्यार्थ्यांना तर अतिशय आनंदाचा दिवस, आपल्या शिक्षकांसाठी काहीतरी भेट घेऊन जावी यासाठी अनेक दिवसांपासून ते प्रयत्नशील असतील, तर काही ठिकाणी आपण आपल्या गुरूंसाठी काय छान करता येईल याची देखील आखणी केलेली असेल आणि सज्ज असतील सर्व विद्यार्थी आपल्यांना गुरूंना भेट देण्यासाठी। तसेच आपण आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती येतात ज्या प्रत्येक मार्गावर आपल्याला काही ना काही ज्ञान देऊन जातात। त्या सर्व व्यक्ती या आपल्याला गुरु ठिकाणीच आहेत। आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला गुरु आपण आईलाच मानतो आणि तिच्या चरणी आपलं सर्व सर्वस्व अर्पण असतं। आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई भवाब्धीचा तारू, भवसागर तरण्या।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटा

0: अगं शिल्पा येईल का खाली बसता?
1: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
0: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

कार्यक्रमात पुढे जाण्याअगोदर जाणून घेऊया हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस. सांताक्रूझ वेधशाळेने नोंदवलेल्या नोंदीनुसार कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता 81%. जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. आकाश अंशतः ढगाळलेली असण्याची शक्यता, तसेच ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. आणि हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. एक छानसं गीत.

ठीक 6:30 वाजता आपण संवाद साधणार आहोत नाट्य लेखक नाट्य दिग्दर्शक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री विश्वास धुमाळ सर यांच्या

0: गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
1: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
0: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, तर जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते। म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
1: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम।

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ वर।
2: आज गुरु पौर्णिमेच्या शुभदिनी आपण रेनबो फंडेमध्ये बोलत आहोत आणि थोड्याच वेळात ठीक 6:30 आपण संवाद साधणार आहोत नाट्यलेखक नाट्य दिग्दर्शक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वास धुमाळ सर यांच्याशी आणि 7:20 आपण मनाचे श्लोक यावर छोटीशी कथा आपण ऐकणार आहोत। ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची एफएम रेनबो वाहिनी।
1: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झवर।
0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ म्युझिकली योर्स।
3: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवड

0: डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा, तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवता.

0: नमस्कार श्रोते हो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण संवाद साधणार आहोत मुंबईमधील पांडुपचे माजी मुख्याध्यापक श्री विश्वास धुमाळ सर यांच्याशी. आदर्श शिक्षक पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, कलागुरु पुरस्कार तसेच अनेक पुरस्कारांनी सन्मानित गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याशी संवाद साधणार आहे. नमस्कार विश्वास धुमाळ सर.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: हॅलो, माझा आवाज नीट येतोय ना?
1: हो येतोय.
0: हा, 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणीच्या FM रेनबो वाहिनीवर आपले सहर्ष स्वागत आहे. विश्वास सर, आज गुरुपौर्णिमेचा दिन आणि हा दिवस आपणा सर्वांसाठीच एक विशेष ऊर्जा घेऊन येतो. आणि आपण एका शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच नाट्यलेखन आणि नाट्य दिग्दर्शन यात आपला हातखंडा, तर आपण अनेक विद्यार्थ्यांना कलाकारांना घडवलं आहे. आपल्या या प्रवासाची सुरुवात आणि आपल्याला मार्गदर्शक ठरलेले गुरु यांच्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल.
1: सर्वात प्रथम आज गुरुपौर्णिमेच्या सर्व श्रोत्यांना माझ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: तर आज खूप चांगला दिवस आहे, गुरुचा सन्मान होतोय आणि गुरुबद्दल, गुरु या शब्दातच एक आदर आहे
0: हो,
1: आणि एक समर्पणाची भावना आहे की ज्याच्याकडून आपल्याला मिळालेलं आहे जे काही त्याच्याप्रती आदर व्यक्त करणे. आणि ही जी परंपरा आहे ती खूप प्राचीन आहे. आज व्यासांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने गुरुपौर्णिमा आपण
0: साजरा करतो. बरोबर.
1: आणि गुरु कुठून सुरुवात होते ही परंपरा, तर जेव्हा मूल आईच्या गर्भात असतं, गर्भसंस्कारापासून ही सुरुवात होते. मग पहिला गुरु कोण असेल, तर अर्थातच आई. आणि मग आपण जगात प्रवेश केल्यानंतर मग इतरांचा संबंध येतो. मग त्याच्यात आपल्या कुटुंबातले तर असतात, ते गुरुतुल्यच असतात. आणि मग शाळेचा प्रवेश, आणि मग शिक्षकांचा संबंध, आणि मग पुस्तकांचा. गुरु म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर येतं की आपल्याला शिकवणारा, ज्ञान देणारा. पण ह्याच्याही पलीकडे गेलं ना मॅडम, तर बरेच गुरु आपल्या डोळ्यासमोर येतात. कारण प्रत्येक गोष्टीचा आपण शिकतो, ज्याच्याकडून शिकतो तो गुरुतुल्य असतो.
0: बरोबर.
1: खरं तर काही प्रसंग पण आपल्याला शिकवतात. प्रसंग इतके छान गुरुचं काम करतात की नकळत ते आपल्याला रस्ता दाखवतात. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो की एक विद्यार्थी 3 वेळा बोर्डाच्या परीक्षेला नापास झाला.
0: अरे बाप.
1: तो इतका तो नाराज झाला आणि तो बिचारा की जगण्याचं मूल्यच हरवून गेला. मग तो म्हटला आता मग जगून काय करू, म्हणून तो एका डोंगराच्या कडेवर गेला आणि आता आपण थांबूया, संपूया आपलं जेवण असा विचार करत होता. तेवढ्याच समोरच्या झाडाखाली एक छोटस पिल्लू माकडाचं आणि त्याची आई होते, त्या आईचं याच्याकडे लक्ष गेलं, ती घाबरली, ती झाडावर पळाली. पिल्लू खालीच राहिलं, छोटं होतं, एकदम खूप छोटं होतं. ते पण घाबरलं, ते प्रयत्न करायला लागलं. पहिल्या प्रयत्नात ते खाली पडलं, दुसऱ्या पडलं, तिसऱ्या, चौथ्यांदा ते सरकन झाडावर गेलं. त्याला एवढं आश्चर्य वाटलं, अरे मी 3 वेळा नापास झालो मी जगण्याची, आणि हे छोटं पिल्लू हे हार मानायला तयार नाही, मग मी का हार मानू. तिथून परत जातो आणि पुन्हा अभ्यासाला जोरायला लागतो. म्हणजे हा छोटासा प्रसंग आहे, याच्यातून तो एवढा शिकला. म्हणजे काही काही प्रसंग किंवा अनुभव सुद्धा आपल्याला गुरु आपण मानू शकतो की त्याच्यातून आपलं आयुष्य पुढे येतं. आता गुरुचं काम तरी काय असतं? गुरुचं काम खूप सोपं असतं. काय करायचं, प्रत्येक बीजामध्ये त्याचे गुणधर्म असतात.
0: बरं.
1: प्रत्येक मुलामध्ये कला गुण असतात, सगळ्या प्रकारचे गुण असतात, पण त्याला त्यातले ते गुण आहेत. म्हणजे एखादं बी आपण मधुकर अडकळेंनी खूप छान कविता लिहिली मॅडम, बीज अंकुरी अंकुरी ओल्या मातीच्या खुशीत कसे रुजेल बियाने खडक आत. म्हणजे जर रुजायचं असेल एखादं मूल, एखादं फूल, एखादं झाड, तर त्याला मशागत केली पाहिजे आणि त्याला त्याचं ते हवं ते मिळालं पाहिजे. मग ते फुलं सुगंध देईल ते फूल, तसंच ते मूल आपलं कर्तृत्व गाजवेल. मग ते कर्तृत्व गाजवण्यासाठी काय दिलं, तर गुरुची खूप मोठी मदत होते. कारण त्याच्यातले कलागुण असतील ते गुरु ते बाहेर काढतो. मग ते नृत्य दिग्दर्शक असेल किंवा एखादा संगीत शिक्षक असेल, एखादा क्रिकेट शिकवणारा असेल, कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही क्षेत्रात गुरु आपल्याला मदत करतो. आणि तो आपल्यातले कलागुण, आपल्यातले जे गुण आहेत ते तो बाहेर काढतो, त्याच्यावर फुंकर मारतो, तो फुलवतो. आणि म्हणून गुरुबद्दल आपल्याला सतत अभिमान वाटतो, आस्था वाटते, आणि एक ते पवित्र नातं तयार होतं. गुरु शिष्याची खूप मोठी परंपरा आहे आपल्या देशात, प्राचीन काळापासून आहे आणि ती आत्तापर्यंत चालू आहे. गुरुचं महत्व कधीच कमी होणार नाही, कारण गुरुचं बोट धरूनच शिष्य पुढे जात असतो. तेव्हा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींना उजाळा मिळाला जातो. आणि आपला स्थान गुरुच्या समोर काय आहे किंवा गुरुचं आपल्या समोर स्थान काय आहे, आपल्याला त्याची एक प्रचिती येते. आणि मग प्रत्येक गुरु आपल्या शिष्याला मोठं करतोच, त्याला वाटतं माझ्यापेक्षाही मोठा माझा शिष्य व्हावा. पण त्या शिष्याची जडणघडण म्हणजे बौद्धिक शारीरिक अशा प्रकारे तो गुरु करतो की तो त्याची त्याच्या मनात जे विचार आहेत ते त्याच्या मनात भरून त्याला आणखीन मोठं करणं, त्याला आणखीन सहकार्य करून त्याच्याकडे जे आहे ते कसं आपल्याला मोठं करता येईल, आणि मग त्याच्या अविषयी जडणघडण गुरुकडून चांगल्या प्रकारे होत असते.
0: हो धुमाळ सर, दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आपण अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत, त्याबद्दल थोडेसं आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: आता मी शाळेत मुख्यापक असल्यामुळे न कळत मी हजारो मुलांचा गुरु होतो. आता ही जी संधी मला चालून आली, मग त्या मुलांना काहीतरी देता आलं पाहिजे. फक्त पुस्तकी शिक्षण देऊन कसं चालेल, मग त्या मुलांमध्ये काय काय गुण आहेत, त्याच्याकडे नाट्य गुण असेल, त्याच्याकडे गाण्याचा गुण असेल, त्याच्याकडे खेळाचा गुण असेल, तर त्यांना आपण कसं पुढे आणता येईल आणि त्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत मला कसं पोहोचता येईल. मग नाट्यलेखन सुरू केलं, मग दिग्दर्शन सुरू केलं, आणि ते मुलांच्या थ्रू बसून मग ते सादरीकरण केलं. बऱ्याच ठिकाणी काय काय नाटकाचे 100-100 प्रयोग झाले, आणि ती नाटकं मग आकाशवाणीवर झाली, दूरदर्शनवर झाली, कारण ती सामाजिक संदेश देणारी होती. आणि त्या नाट्यातून त्या मुलांचे कलागुण घडत गेले, आणि बरेचसे विद्यार्थी आता चित्रपटात आहेत, सिरियल मध्ये आहेत. आपल्याला शेखर फडके भांडुपचं नाव माहितच असेल, तो एक चांगला कलाकार आहे, तो पण आमच्या शाळेत होता, बऱ्याच नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. मग असे अनेक कलाकार जसे कलाक्षेत्रात, नृत्य क्षेत्रात, स्पोर्टमध्ये, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मुलं तयार झाली, कारण हे गुरुचं कामच आहे. प्रत्येकाने एकतरी गुण असतो, निसर्ग असा कोणालाही काही कमी देत नाही, काहीतरी असं देतो की तो पुढे त्याच्या आयुष्यात एक स्टार बनून शकतो किंवा चमकू शकतो किंवा तो खूप मोठा होऊ शकतो. फक्त गुरुने त्याला पॉलिश केलं पाहिजे.
0: बरोबर. आणि कलकत्त्याला जेव्हा जागतिक बाल परिषदेत तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
1: कलकत्त्यामध्ये 1999 मध्ये जागतिक बाल परिषद होती, जवळजवळ 40 देशाचे प्रतिनिधी आले होते, आणि आपल्या महाराष्ट्रातून मला पाठवलं होतं. माझे 6 विद्यार्थी होते, तिथे मुलांच्या हक्कावर कार्यक्रम करायचे होते, आणि मी एक चाइल्ड राईट्स वर एक छोटस नाटक बसवलं होतं. इतकं सुंदर झालं होतं की त्या मुलांना, लहान मुलांना पुढे कसं कशा प्रकारे आयुष्य घालवलं गेलं पाहिजे किंवा त्यांची जडणघडण कशी झाली पाहिजे, त्या प्रकारे ते त्या मुलांना कसे हक्क मिळाले पाहिजेत त्यांचा आयुष्य जगण्यासाठी, आयुष्य फुलवण्यासाठी, याच्यावर एक छोटस नाटकलं बसलं होतं. आणि ते तिथे सादर केलं होतं आणि त्याची खूप वाहवा मिळाली, आणि महाराष्ट्राला तो मोठा सन्मान मिळाला त्या

0: इझेड्सच्या या नाटकावर. नंतर ते दूरदर्शनला पण झालं, बऱ्याच ठिकाणी ते सादरीकरण झालं, त्याचा नंबर आला. आणि विशेष म्हणजे आपले गुलजार साहेबांनी त्याचं खूप कौतुक केलं.
1: स्वतः भेट द्यावा. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा संवाद साधताना तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: एक गाणं माझ्या मनात घर करून बसलंय की एक शिक्षक, एक गुरु विद्यार्थ्याचं आयुष्य कसं बदलू शकतो, एक आळशी विद्यार्थी त्याला कसा कमाल लावू शकतो, असं एक आराम हराम आहे या चित्रपटात एक सुंदर गीत ते मला फार भावतं, तर ते ऐकायची इच्छा आहे. आकाशी झेप घेरे पाखरा.
1: नक्की.

0: नमस्कार, मी अजित कडकडे। सुमधूर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी। गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा। या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला।
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा। सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले। माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु, शिकवणारे गुरु होते, म्हणून प्रवास इथपर्यंत आला।
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका। बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण संवाद साधत आहोत श्री विश्वास धुमाळ सर यांच्याशी। नमस्कार विश्वास सर।
2: हां नमस्कार मॅडम।
1: विश्वास सर, आपल्या आयुष्यात अनेक क्षण येतात असे जिथे आपल्याला काय करावं हे सुचत नाही, गळून पडायला होतं किंवा मग आता माझ्याच्याने काही होणार नाही असा जेव्हा विचार एखाद्याच्या मनात येतो तेव्हा त्यावर आपण किंवा नकारार्थी विचार मनात आलेल्या त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
2: मॅडम, प्रत्येकाच्या आयुष्यात असे बरेच वेळा जसे आनंदाचे क्षण येतात तसे दुःखाचे पण येतात, की जिथे सर्व काही हरलं जातं आणि मग पुढे काय, आपण काय करूया, काय करू नये, पण हे सगळं जेव्हा तो माणूस त्याला सामना करू शकतो दुःखाच्या प्रसंगाला, तर त्याच्याकडे आधी काहीतरी हवंय, ज्याने मिळवलेलं, ज्याने आसपास ऑब्झर्वेशन केलेलं की इतर जग कसं आहे, इतर लोक कसे आहेत आणि आपण कसं आहोत। ज्यावेळेस आपलं स्वतःचं दुःख पाहिलं तर ते खूप मोठं वाटतं, पण जेव्हा दुसऱ्यांचे दुःख आपण पाहिल्यानंतर कळतं की अरे म्हणजे खरंच माझ्याकडे तर फारच कमी दुःख आहे। मॅडम, एकदा ना सहज मला एका हॅपी होम नावाच्या वरळीच्या शाळेमध्ये जाण्याचा योग आला आणि तिथे मधल्या सुट्टीत मुलं खेळत होती, इतकी छान खेळत होती की मी पाहत होतो, एकमेकाला हाक मारत होती, उड्या मारत होती आणि नंतर बेल झाल्यानंतर ते असे चाचपडत चाचपडत वर्गात गेले। नंतर मी चौकशी केली तर ते सगळे अंध विद्यार्थी होते, म्हणजे दृष्टी नव्हती,
1: दिव्यांग
2: होते। आणि मग तेव्हा असं वाटलं की अरे आपण किती आनंदी आहोत, किती सुखी आहोत, दृष्टी नसणाऱ्या व्यक्तीने जग कसं पाहायचं, कसं पाहिलं असेल आणि त्यांच्या किती अपेक्षा होत्या ग्रॅज्युएशन होण्याचं, ब्रेन लिपीचा अभ्यास ते करत होते, म्हणजे एखाद्याकडे नसेली तरी तो सुंदर जगू शकतो आणि देवाने आपल्याला दोन हात दिलेत, त्या हाताने खूप मोठं जग नाही करता आलं तरी छोटंसं तरी सुंदर जग आपल्याला निर्माण करता येतं। म्हणजे अनेक संकट जर आली निराश नाही होत व्हायचं, कारण निराश झालं तर मग आयुष्य संपलं, आयुष्याला पुढे न्यायचंय आणि जर नैराश्य घालवायचं असेल तर आपल्या आसपास खूप छान गोष्टी आहेत, त्या बघितल्यानंतर मग आपलं मन तयार होतं की अरे माझं हे दुःख काहीच नाहीये, इतरांच्या मनाने मला दुःख नाहीये, इतरांच्या मनाने मला खूप परमेश्वराने निसर्गाने भरभरून दिलेला आहे, आनंद दिलेला आहे, तो आनंद फक्त मला लुटायचा आहे आणि मग त्या प्रसंगातून आपण बाहेर पडू शकतो। जर आपण इतरांशी तुलना केली, आपण मोटरसायकल चालतोय तर बाजूनी सायकलवर चालणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं, आपण सायकलवर चालतोय तर बाजूला पायी चालणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं, आपण पायी चालत असेल तर पाय नसणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं, मग आपण नाही दुःखी होऊ शकत।
1: छान सर, आयुष्यात आपल्याला अनेक मार्ग ज्ञानासाठी खुले असतात आणि त्यासाठी आपण आपला मार्ग निवडताना काय केलं पाहिजे याविषयी श्रोतांना आपण काय सांगाल?
2: आता आपल्याला स्वतःला मार्ग निवडायचा आहे, त्यासाठी आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे की माझ्याकडे कुठली आवड आहे आणि माझं स्किल काय आहे, मी माझं कौशल्य काय, मी काय करू शकतो।
1: बरोबर,
2: आपल्याला जे स्किल नाही कौशल नाही त्यात करण्यापेक्षा आपल्याला जे येतं त्यात आनंद मिळतो। मला काय येतं, चित्र काढायला येतं, मग मी चित्र काढलं चित्रकार होऊ शकतो, लाखोंनी माझे चित्र विकू शकतो, मग मी काय करू शकतो, मी स्पोर्ट्समॅन होऊ शकतो, असं इतकी फील्ड आहेत आणि इतकी क्षेत्र आहेत। फक्त तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे खेळाचे गुण असतील आणि मी खेळाच्या ग्राउंडवर गेलो तर मी तेवढा सक्षम नसेल, पण माझ्याकडे गाता गळा आहे आणि मी जर हार्मोनियमची साथ केली तर मी मोठा गायक होऊ शकतो। प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण निसर्गाने दिला आहे, तो फक्त मोठा करायचा आहे गुरुच्या मदतीने।
1: बरोबर,
2: तेव्हा स्वतःला घडवण्यासाठी स्वतःला ओळखणं आधी महत्वाचं, की स्वतःला ओळखणं, स्वतःची ओळख आपण बघ, आपण आपले डोळे इतरांकडे बघतात, जगाकडे बघतात, पण आपण स्वतःकडे कधी बघतो? आपल्या मनात एकदा मनाच्या खोलीत उतरलं पाहिजे आणि त्या खोलीत काय काय आहे, कुठल्या वस्तू आहेत आणि कशाचा आपल्याला उपयोग होणार आहे, त्याचा परिचय करून घेऊन आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण फुलवू शकतो।
1: बरोबर सर, आणि आपलं नाट्यलेखन, नाट्य दिग्दर्शन यामध्ये कधी आपणास कोणत्या कठीण प्रसंगातून जावं लागलंय का, किंवा मग असा एखादा अनुभव जो अविस्मरणीय असेल?
2: मी जेव्हा मुंबईला आलो गावावरून तेव्हा मला नाटक हे काही माहीत नव्हतं, थिएटर माहीत नव्हतं. आणि एकदा शाळेत एक सर्क्युलर घेऊन बाई आल्या, मनीषा बर्वे म्हणून, अतिशय हुशार बाई, त्या पण नाटकातल्याच आहेत, शिक्षिका होत्या. तर त्यांनी हे सर्क्युलर दिलं की सर मुलांच्या स्पर्धा आहेत नाटकांच्या, आता नाटक कसं बसवायचं, कसं कुठून मिळवायचं. मी खूप प्रयत्न केला पण मला संहिता कुठेच नाही मिळाली. खूप नाराज झालो मी की नाही आता आपण करू शकत. मग त्या बाईंनी फोन केला की सर काय झालं पुढे, म्हटलं मॅडम संहिताच नाहीये. कसं नाटक बसणार, अहो लिहा ना सर, चार शब्द लिहा बघा. आणि मग मी विचार केला काय करू, मग सोनार आणि टोचलं हे पहिली शंका कमी लिहिली. आणि विशेष म्हणजे तिला उत्तेजनाचं बक्षीस मिळालं.
1: क्या बात आहे.
2: आणि मग पुढचा प्रवास, आणि मग कधी कधी त्या नाटकाला सर्वच बक्षीस, लेखनापासून, दिग्दर्शनापासून, नेपथ्यापासून, संगीत, बेस्ट ऍक्टर्स, बेस्ट ऍक्टर, अशा प्रकारे संपूर्ण मुंबईत सगळ्या संस्थांमध्ये, रवी किरण, कुमार कला केंद्र, अशा अनेक संस्था आहेत बालनाट्याच्या स्पर्धा घेणाऱ्या, त्या सगळ्यामध्ये बहुतेक पहिला क्रमांक मिळवला. आणि हा प्रवास त्या पहिल्या अडचणीतून इथपर्यंत सक्सेस प्रवास मला करता आला.
1: वा छान. आणि आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात सर, ज्यांच्याकडून आपल्याला मुलाचं मार्गदर्शन मिळतं. ते देखील आपले गुरुच असतात, कळत न कळत आपल्याला ते ज्ञानाच्या गंगेतील त्यांच्या उंजळीत घेतलेलं ज्ञानोदक ते आपल्या उंजळीत देऊन जातात. असे आपले अनुभव आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्हाला ऐकायला आवडतील.
2: खरं तर प्रत्येक व्यक्ती हे शेवटपणे विद्यार्थी असतो, मग तो ड्रायव्हर गाडीचा असू दे, तो पण शेवटपर्यंत शिकत असतो, पायलट असू दे किंवा कोणी असू दे, तो आपल्या ह्याच्यात परफेक्ट होत होत होत जातो. परफेक्ट होत नाही, होत जातो. ही प्रक्रिया, शिक्षणाची प्रक्रिया ही सतत चालू असते. तसं आपण पण आता रोज शिकतच असतो, नवीन नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी असेल काय असेल, म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही विद्यार्थीच असते शेवटपर्यंत. सगळं ज्ञान त्याला एका दिवसात आलं किंवा एका वर्षात आलं असं होत नाही, तर ते थोड्या थोड्या प्रकारे तो शिकत असतो, तो विद्यार्थी असतो. पण झालंय काय, जेव्हा आपण गुरुकडून शिकतो, आपल्या गुरुंकडून शिकल्यानंतर ते आपल्याकडे आल्यानंतर आपल्या, म्हणजे आपण विहिरीत जसं पाणी येतं आणि ते पोहऱ्यातून बाहेर काढतं, तसं आपण आपल्या विद्यार्थ्यांना कधी देऊ शकतो जर आपल्याकडे ते ज्ञान असेल तर. मग आपण अनेक पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण ग्रंथ हे गुरु आहेत. त्या गुरुंकडून आपल्याला बरेच अनुभव मिळतात, मोठमोठे लेखक लिहितात, त्यांचे अनुभव लिहितात, ते आपण वाचतो आणि ते न कळत आपल्यामध्ये रुजतात.
1: बरोबर.
2: ग्रंथ हे गुरु आहेत, प्रसंग हे गुरु आहेत. आणि आपल्या आसपासची माणसं, त्यांच्याकडून आपण शिकतो काही ना काहीतरी वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी, संबंध येतो. आणि मग तो प्रसंग, त्यांचे संबंध, हे याच्यातूनही आपल्याला बरंचसं शिकायला मिळतं. आणि मग आपण अनुभवाने समृद्ध होत जातो.
1: बरोबर.
2: आणि अशा प्रकारे आपण आपण स्वतः समृद्ध होऊन चालेल का, तर मग ते झालेली आलेली समृद्धी, आलेलं ऐश्वर हे आपण वाटलं पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि गुरुचं तेच काम आहे ना, जी कला आहे, जे ज्ञान आहे, ते आपल्या शिष्याला दिलं पाहिजे. आणि शिष्य आपल्याही पेक्षा हुशार झाला पाहिजे, त्याच्यात तो निपुण झाला पाहिजे, त्याच्यात तो आणखीन सगळ्यात जास्त आपल्या गुरुपेक्षाही तो पुढे चार पाऊल गेला पाहिजे, असं तेव्हा गुरुला कौतुक वाटतं की अरे हा माझा शिष्य आहे, हा माझा विद्यार्थी आहे. आणि ही परंपरा चालूच राहते,
1: गुरु
2: चालू राहायलाच पाहिजे.
1: गुरु म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसं घडवलं याविषयी जाणून घ्यायला आवडेल आम्हाला.
2: मॅडम मी खूप भाग्यवान की मला शिक्षकी पेशात नोकरी करायला मिळाली. आणि मला एवढा आनंद झाला की माझ्यासमोर शाळा एक कसदार शेत होतं, आणि मग ही बियाणं छोटी छोटी त्यांना रुजवायचं, त्यांना फुलवायचं, त्यांना त्यांना फळं आल्यानंतर मग ते आता आनंद. आता जेव्हा गेट टुगेदर मुलं करतात, विद्यार्थी, माझी विद्यार्थी, आणि मग ते आपले अनुभव सांगतात की या या पिरियडला, या या तासिकेला सरांनी आम्हाला असं असं सांगितलं, ही मॉरल स्टोरी सांगितली. त्यांच्यामध्ये घडवण्यासाठी साध्या साध्या गोष्टीत आमच्या गुरुजींनी लहानपणी आम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली होती की त्याची कुराळ विहिरीत पडते, मग ती लोखंडी सोन्याची चांदीची तो घेत नाही, तो लोखंडी घेतं. ह्याचा एवढा परिणाम आमच्या मनावर झाला होता की अजूनही आम्हाला

0: जे 10 रुपये पडले तर ते आम्ही परत नेऊन देतो.
1: बरोबर.
0: आणि त्याचं समाधान मिळतं की ज्याची वस्तू त्याला दिली.
1: छान.
0: ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. श्रावणबाळाची आम्हाला कविता होती, शर आला तो धावून आला काळ, तर असं त्यावेळेस आम्हाला रडायला यायचं की आम्ही पण आमच्या आई वडिलांना काशीला घेऊन जाय. माझा तर मित्र म्हणायचा, अरे कावडीने नाही तर पण मी गाडीने, फोर व्हीलरने तरी मी माझ्या आई वडिलांना काशीला घेऊन जाणार. हे संस्कार असतात. हे शिकवलेल्या शिक्षकांनी, गुरुनी जे आपल्याला संस्कार केले असतात, आणि ते संस्कार घेऊन पुढे जायचं. आणि मग माझ्यावर पण तीच पाळी आली की आता हे संस्कार मला माझ्या शिष्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना द्यायचे. आई वडिलांबद्दल प्रेम, कुटुंबाबद्दल प्रेम, नागरिकांबद्दल आदरभाव, शिकण्याची प्रवृत्ती, आणि फक्त पैशाने नव्हे तर माणुसकीने माणूस मोठा झाला पाहिजे.
1: बरोबर.
0: यासाठी माझा खूप प्रयत्न राहिला आणि तसे विद्यार्थी पण घडत गेले.
1: छान सर. आणि जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: आता जसा मी गुरु आहे किंवा शिक्षक आहे, तसे प्रत्येक जण गुरु असतो. आपले श्रोते ऐकतात, ते पण समृद्ध होतात. तर श्रोत्यांना मला हे सांगायचे की तुम्हीही गुरु आहात तुमच्या आसपासच्या शिष्यांचे, आणि तुम्हीही शिष्य आहात तुमच्या गुरूंचे. मग हा वारसा आपण जपला पाहिजे.
1: बरोबर.
0: नाही का? जो गुरुने आपल्याला वारसा दिलेला आहे तो पुढे चालवला पाहिजे. गुरुने दिला आम्हा वारसा, आम्ही चालू पुढे हावसा. तर मला सर्वांना विनंती करायची की आपण गुरु आहोत, आपल्या शिष्यांना आपण भरभरून देऊया आणि आजची गुरुपौर्णिमा छान साजर करूया.
1: धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ देऊन श्रोत्यांशी संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी पाणिनी आपले आभार मानते. गुरुपौर्णिमेचा हा दिवस सर्वांच्या आयुष्याला दिशा दाखवणारा असावा अशा सदिच्छेसह विश्वास सर मी आपला निरोप घेते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद. थँक्यू सर.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: ठीक 7:10 मिनिटांनी आपण ऐकू शकता पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या।

0: विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत काल सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू झाली. या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे. या विधेयकात 10 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यांसारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे. या खटल्यांच्या जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले.
1: 2 महीने के भीतर सारी जांच मुकम्मल की जाएगी और उसके बाद जो भी ट्रायल कोर्ट होगा फास्ट ट्रैक स्पेशल कोर्ट उसमें ये 3 महीने यानी जिस दिन वारदात रिपोर्ट हुई है उस दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा.
0: विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ संकल्प असल्याचं जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले. सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ देखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून सरकारला शिक्षणाचं गांभीर्य नसल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिरवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपर फुटीनंतरच्या आंदोलनात राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईसह राज्यातील विविध शहरात युवा वर्गानं आंदोलन केलं होतं. संबंधित न्यायालयाच्या परवानगीनं दाखल गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावा नष्ट करणं असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सुधारणा अध्यादेशाला काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आता या सदस्यांना 12 महिन्यात जातवैधता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमानुसार दाखल प्रकरणं चालवण्याकरता अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड आणि यवतमाळ इथं अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी ही न्यायालयं उपयुक्त ठरणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवारी इथं दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत

0: गुरु पौर्णिमेनिमित्त आज राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध दत्त मंदिरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यांसह राज्यभरातील सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिरातील तळघर आज गुरु पौर्णिमेनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं असून तिथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील ज्ञान तरुण पिढीला मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. दासबोध सखोल अभ्यासक्रम फाउंडेशनच्या वतीनं दासबोध AI साधक असिस्टंट या नावाचं क्रांतिकारी संशोधन अमेरिकास्थित तरुण तंत्रज्ञ दाम्पत्य ओंकार आणि अवनी सबनीस यांनी साकार केलं आहे. आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याचं ऑनलाईन लोकार्पण होणार आहे. याचं वैशिष्ट्य सांगताना कराड इथले ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि संत साहित्याचे अभ्यासक विवेक सबनीस म्हणाले,
1: दासबोध AI यात समर्थांनी सांगितलेला आणि कल्याण स्वामींनी लिहून घेतलेला अधिकृत दासबोध वापरलेला असल्यामुळे आपण कोणतेही प्रश्न विचारा, इंग्लिशमध्ये विचारा किंवा मराठीत विचारा, तो आपल्याला दासबोधामध्ये असलेल्याच ओव्या देतो, त्याचा सारांशाने अर्थ सांगतो आणि आपल्याला त्याचा एक छान अभ्यास करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. जर अवेलेबल असलेले जे टूल्स जर आम्ही वापरले, क्लॉड वापरला, ChatGPT वापरला, तर दासबोधातल्या ओव्या मिळतीलच असं सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला त्या चुकीच्या असू शकतात. बऱ्याच वेळेला ही टूल्स US तयार केलेली असल्यामुळे, त्याच्यामध्ये दासबोध फीड केलेला नसल्यामुळे चुकीचा अर्थ, चुकीच्या ओव्या सर्व पद्धतीने येऊ शकतं आणि समर्थांचा दासबोध, त्याचं ऑथेंटिसिटी कमी होऊ शकते. आणि म्हणूनच सध्याच्या काळामध्ये कुठल्याही समर्थ भक्तांनी, एस्पेशली तरुण पिढींनी जर दासबोध अभ्यास करायचा असेल तर दासबोध AI या टूलचा उपयोग करावा. यासाठीच केलेला हा दासबोध AIचा प्रयत्न आहे.
0: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा बिमोड केल्यानंतरही नक्षलांच्या नावानं पत्रकं टाकून भीती निर्माण करणाऱ्या 6 जणांना एटापल्ली तालुक्यातील पिपरी बुर्गी परिसरातून अटक करण्यात आली. कोठी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्हा सोयाबीन उत्पादनात राज्यात अग्रस्थानी आहे. वाशिम जिल्ह्यातील पावसाच्या सध्याच्या स्थितीविषयी अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: या वर्षी मान्सूनने जिल्ह्यावर अवकृपा केल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यातील नदी नाले कोरडे तर सिंचन तलावांनी अजूनही तळ गाठलेलाच आहे. जिल्ह्यात सध्या केवळ 13.09% जलसाठा शिल्लक आहे. सध्या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडत असला तरी हा पाऊस खरीप पिकासाठी पूरक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 93.63% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची तर सर्वात कमी पेरणी उडीद या पिकाची झाली आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहून सुनील कांबळे.
0: ज्येष्ठ पत्रकार संपादक लक्ष्मणार जोशी यांचं काल नागपूरमध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी नागपूर तरुण भारत दैनिकातून पत्रकारितेला सुरुवात केली. काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते नागपूरला परत येऊन तरुण भारतमध्ये कार्यरत राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू आहे. 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह भारत सध्या पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून एकूण पदकांची संख्या 12 झाली आहे. हवामान. राज्यातील विविध भागात 31 जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकांवर लोकसभेत चर्चेला सुरुवात. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात राज्यात दाखल झालेले गुन्हे राज्य सरकार मागे घेणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध CBIकडून आरोपपत्र दाखल. आणि अंमली पदार्थ प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकाची रचना केली आणि आपणा सर्वांना आजही ते मार्गदर्शन करत आहेत। श्लोकांच्या जन्मकथेविषयी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सांगावंसं वाटतंय। चाफळ क्षेत्रे समर्थांनी रामजन्मोत्सव सुरू केला आणि आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या श्रद्धेनं या उत्सवाला यायचे। या दिवशीचा महाप्रसाद, भक्तांच्या राहण्याची सोय आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि काही गैरसोय होऊ नये यासाठी रामदास स्वामी आणि त्यांचे शिष्य प्रयत्नशील असायचे। त्यासाठी लागणारी मदत एका वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांकडून या रामजन्मोत्सवासाठी येणाऱ्या मदतीला थोडा उशिरी होणार होता। तर आता काय करायचे या चिंतेमध्ये सर्व शिष्य होते। तर समर्थांनी त्या सर्व शिष्यांना सांगितलं की तो दाता आहे, कैवल्यदाता सर्व पाहून घेईल, आपल्याला चिंता करण्याचं काय कारण? आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो, आपल्या उत्सवाला तो स्वतःच सोय करून घेईल। तर समर्थांनी असं सांगितलं मात्र तरी देखील शिष्य चिंतेत होते। कल्याण स्वामींना समर्थांनी त्या रात्री दौत आणि शाई आणि लेखन साहित्य घेऊन येण्यास सांगितलं आणि त्यांनी रचनेला सुरुवात केली। कल्याण स्वामींनी लिहायला सुरुवात केली। सकाळ होईपर्यंत समर्थ सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते। 205 श्लोकांची रचना या एका रात्रीत केली गेली। त्यानंतर समर्थांनी सांगितलं की हे सर्व श्लोक आपल्या शिष्यांना दे आणि त्यांना गावामध्ये प्रत्येक घरी जाऊन हा श्लोक बोलायला सांगा। त्यानंतर सर्व शिष्य एक एक प्रत घेऊन निघाले। त्याची त्यांनी कल्याण स्वामींनी जी रचना लिहून काढली होती त्याच्या नकला केल्या आणि गावातील दारावर जाऊन खणखणीत आवाजात त्या श्लोकाची प्रत्येक ओळ म्हटल्यानंतर घरातली बाई बाहेर येऊन भिक्षेच्या झोळीत दान देऊन जायची आणि अशा प्रकारे झाली मनाच्या श्लोकांची रचना। आणि आजही हे श्लोक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Gurur Brahma, Gurur Vishnu, Gurur Devo Maheshwarah.
2: गुरु आहे काशी, सारी तीर्थे पायापाशी. गुरु महतीचा असा उत्सव म्हणजे गुरु पौर्णिमा. या निमित्ताने सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक रवींद्र साठे येत आहेत आपल्या भेटीला.
3: कोणतरी गुरु असावाच प्रत्येकाला आणि योग्य असावा. सुदैवाने माझ्या आयुष्यात मला खूप चांगले गुरु मिळाले. माझे वडील भास्कर चंदावरकर आहेत, रघुनाथ मंगेशकर आहेत, जब्बार पटेल माझे नाटकातले गुरु. शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला.
2: सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांच्या गुरूंच्या आठवणी, शिकवून जाणारे अनुभव क्षण, परीक्षा पाहणारी गाणी आणि संगीतकार सहगायक यांनी दिलेलं मैत्रीपूर्ण ज्ञान ऐकायला विसरू नका. बुधवारी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वाहिनीवर 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही गुरु पौर्णिमा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीच्या कहाणीचा 9वा भाग.

0: आज गेटवे ऑफ इंडिया रस्त्यावरून दिसत नाही। ती वास्तू पाहण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातून गेटवे ऑफ इंडियाकडे जाणाऱ्या तेव्हाच्या अपोलो बंदर मार्ग म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गाने जावं लागतं। या वास्तूची जागा निश्चित करताना मूळ संकल्पना अशी होती की ही वास्तू दुरूनही सहज दिसावी, मिरवणूक मार्गासारख्या प्रशस्त रस्त्यानं तिच्यापर्यंत पोचता यावं। मात्र आज ती मुख्य रस्त्यापासून दूर सभोवतालच्या इमारतींच्या गराड्यामुळे कोपऱ्यात वाटावी अशी उभी आहे।
1: गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच्या बागेत शुक्रवार 28 जानेवारी 1938 रोजी राजा पंचम जॉर्ज यांचा नौसेनेच्या गणवेशात घडवलेला 8 फूट उंच पुतळा उभारण्यात आला। सुप्रसिद्ध शिल्पकार राव बहादूर गणपतराव काशीनाथ अर्थात जी के म्हात्रे यांनी घडवलेल्या या पुतळ्याचा अनावरण समारंभ मुंबई प्रांताचे गव्हर्नर रॉजर लुमली यांच्या हस्ते झाला होता।
0: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1959 साली पंचम जॉर्जचा हा पुतळा या ठिकाणाहून हलवून एका सरकारी खात्याच्या गोदामात ठेवण्यात आला आणि त्या ठिकाणी 26 जानेवारी 1961 रोजी शिल्पकार भाऊ साठे यांनी घडवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला। महाराजांच्या या पुतळ्याची कहाणी आपण या मालिकेतून पूर्वीच्या भागात ऐकलेली आहेच।
1: 1965 साली गेटवे नजीक उभारण्यात आलेला लॉर्ड हार्डिंग्स यांचा पुतळा भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयात हलवण्यात आला। या पुतळ्याच्या जागी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला। लॉर्ड हार्डिंग्स यांच्या पुतळ्याची माहिती आपण या मालिकेत पुढे जाणून घेणारच आहोत। गेटवे ऑफ इंडिया इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे। त्यातील भारताच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या 2 विशेष घटनांचा उल्लेख करणं आवश्यक आहे। त्यातील पहिली घटना आहे नेव्हीच्या बंडाची।
0: 18 फेब्रुवारी 1946 रोजी HMIS तलवार या बोटीवरच्या नौसैनिकांनी त्यांच्याशी होणारा वांशिक भेदभाव, त्यांना मिळणारं निकृष्ट अन्न आणि गोऱ्या अधिकाऱ्यांकडून होणारी अपमानास्पद शिवीगाळ यामुळे व्यथित होऊन कामबंद आंदोलन केलं होतं। या नौसैनिकांची संख्या होती 1109। नेव्हीचं बंड म्हणून हा उठाव इतिहासात प्रसिद्ध आहे। HMIS तलवार या बोटीवर नौसैनिकांनी काहीतरी गडबड केली आणि म्हणून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला अशा स्वरूपाची बातमी मुंबईच्या किल्ल्यात येऊन थडकली आणि बातमी कानावर पडताच किल्ल्यातले सैनिक चिडले। ते या बोटीवरच्या सैनिकांना साथ देत संपात सामील झाले। या जहाजापासून सुरू झालेलं हे बंड काहीच वेळात शाही नौदलाच्या 78 जहाजांवरील तब्बल 20,000 खलाशांपर्यंत पोचलं। जहाजांवरच्या सैनिकांपुरत्या मर्यादित असलेल्या या बंडाला लगेच मुंबईकर जनतेची साथ मिळाली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो घेऊन जय हिंद असा नारा देत सामान्य लोकही सैन्याच्या बंडात सामील झाले। ठिकठिकाणचे युनियन जॅक खाली उतरवण्यात आले। बंडखोर खलाशांनी गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलवर त्यांच्या जहाजावरील तोफा आणि बंदुका रोखून गेटवेच्या समोरच्या पाण्यातली जहाजं ताब्यात घेतली आणि काही इजा झाल्यास विनाशाची धमकी दिली।
1: अवघे 4 दिवस चाललेल्या नेव्हीच्या या बंडानं ब्रिटिश सत्तेला शेवटचे हादरे दिले होते। बंडानंतरच्या काही आठवड्यात सत्ता हस्तांतरणाच्या तपशिलांवर चर्चा करण्यासाठी मार्च 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आलं। 1947 साली भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यात गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीनं झालेल्या नेव्हीच्या बंडाचाही वाटा होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। दुसरी घटना ही फेब्रुवारी महिन्यातली पण 1948 सालातली आहे। 28 फेब्रुवारी 1948 रोजी भारत कायमचा सोडून जाणारी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियाच्या कमानीतून बाहेर पडून इंग्लंडला जाण्यासाठी निघालेल्या जहाजावर चढली।
0: 1911 डिसेंबरमध्ये दिल्ली दरबारचा राज्याभिषेक समारंभ पार पाडून ब्रिटिश भारताचा सम्राट पंचम जॉर्ज 10 जानेवारी 1912 रोजी परत इंग्लंडला जाण्यासाठी अपोलो बंदरावरच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या शामियान्यात पोहोचला।

0: तेव्हा जहाजावर चढता चढता त्यानं आपल्या भेटीची कायमस्वरूपी आठवण म्हणून शामियान्याच्या जागी भव्य प्रवेशद्वार उभारावं अशी इच्छा प्रकट केली होती. राजाच्या त्या इच्छेची पूर्तता बरोबर 13 वर्ष आणि 2 दिवसांनी झाली होती.
1: त्याच ऐतिहासिक ठरू पाहणाऱ्या कायमस्वरूपी भव्य कमानीतून आता राजाच्या ब्रिटिश सैन्याच्या शेवटच्या तुकडीनं मायदेशी प्रयाण केलं होतं. सत्तेची सूत्र एका स्वतंत्र लोकशाही राष्ट्राकडे सोपवून अधिकाराच्या हस्तांतरणाचं हे भव्य प्रतीक बनलं. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीनं जणू इतिहासातलं एक आवर्तनच पूर्ण झालं होतं. पंचम जॉर्ज युवराज म्हणून मुंबई भेटीवर आला असता त्यावेळच्या भेटीची आठवण म्हणून उभारण्यात आलेली किमान 2 ठिकाणं मुंबईत अजूनही आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे आजच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातलं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. या म्युझियमचा पायाभरणी कार्यक्रम खुद्द त्याच्याच हस्ते झाला होता. या म्युझियमच्या प्रांगणात त्याचा पुतळा अजूनही उभा आहे. या म्युझियमचं आजचं नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय असं आहे.
0: दुसरं ठिकाण म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट. 1900 साली शहर सुधारणेचा कार्यक्रम सुरू करण्यासाठी स्थापन झालेल्या द सिटी ऑफ बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच BIT माध्यमातून 1905 बांधल्या गेलेल्या पहिल्याच मोठ्या रस्त्याला प्रिन्सेस स्ट्रीट असं नाव देण्यात आलं. या नावातली प्रिन्सेस म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्सची पत्नी मारी. 10 नोव्हेंबर 1905 या रस्त्याचं उद्घाटन आणि नामकरण या दाम्पत्याच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. या रस्त्याचं आजचं नाव श्यामलदास गांधी मार्ग असं आहे. मात्र अजूनही हा रस्ता प्रिन्सेस स्ट्रीट म्हणूनच ओळखला जातो.
1: 1965 साली गेटवे नजीक उभारण्यात आलेला लॉर्ड हार्डिंग यांचा पुतळा भाऊ दाजीलाड म्युझियम मध्ये हलवण्यात आला. या पुतळ्याच्या जागी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला. लॉर्ड हार्डिंग यांच्या पुतळ्याची माहिती आपण या मालिकेत पुढे जाणून घेणारच आहोत.
2: आणि श्रोते हो, ही होती गेटवे ऑफ इंडियाच्या निर्मितीची कहाणी.

अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन वाघ आणि अश्विनी बोरसे पवार, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

पहाटे 5 वाजल्यापासून सुमधुर गीतांसह सुरू असणारा हा कार्यक्रम कथा संवाद आणि या साऱ्यासह सुरू राहणार आहे हा प्रवास आर जे ग्रीष्मासोबत 2 ते 5 या सत्रात आणि FM गोल्डवर 10 ते 1 यावेळेत आर जे मधुरासह. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा 107° एकमेका हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमच्यासोबत तुमची सखी पाणिनी.

ठीक 8 वाजता आपण ऐकू शकता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या पण ऐकू शकता.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत।

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं. हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली. 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं. भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्छू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं.

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाजमाध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3,00,000 नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz, musically yours.

107.1 FM रेनबो पर नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते। नीट पेपर फुटी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज बाधित झालं। लोकसभेचं कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवल्याबद्दल भारोत्तोलक हरिजिंदर कौर आणि अॅथलीट गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं। त्यानंतर

हे संसदेच्या परंपरेला अनुसरून नसल्याचं बिर्ला म्हणाले. त्यांनी सदस्यांना कामकाज सुरू ठेवण्याचं आवाहन केलं, मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा करण्यात येत असून यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणं अशी आहे. भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये वन विभागातले कर्मचारी, वैज्ञानिक आणि संवर्धनवाद्यांच्या अथक प्रयत्नांचा आणि समर्पणाचा महत्वाचा वाटा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी भारताची कटिबद्धता कायम असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. वाघांचं संरक्षण करण्यात भारत यशस्वी ठरला असून जगातले 75% वाघ हे भारतात असल्याची माहिती वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. देशात 58 अभयारण्यात 3682 वाघ आहेत. सरकार वाघांचं संरक्षण आणि त्यांच्या परिसंस्थांसाठी कटिबद्ध असल्याचं यादव यांनी संदेशात म्हटलं आहे. व्याघ्र दिनानिमित्त आज नागपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इथं राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. राज्यात व्याघ्र संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि जनजागृतीला चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 3 कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमात वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. गुरु पौर्णिमा आज साजरी होत आहे. आपल्या जीवनप्रवासात ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शन देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्ञान, मूल्य आणि योग्य वर्तन यासाठी आपल्या संस्कृतीत गुरु हे मार्गदर्शक असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. गुरु शिष्याला केवळ ज्ञान देत नाहीत तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आपल्या आदर्शांना जीवनातील शक्तींचा स्रोत बनवा असं त्यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात नमूद केलं. गुरु पौर्णिमेनिमित्त राज्यभरातल्या विविध मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर, शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर यासह राज्यभरातल्या सर्वच मठ मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच पूजा काकड आरती सुरू असून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचं मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असून राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नशामुक्ती मार्गदर्शन आणि समुपदेशन समिती स्थापन करण्यात येणार आहेत. नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. या समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी सातत्यानं जनजागृती केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाचा शुभारंभ आज होणार आहे. केंद्र शासनानं 2029 पर्यंत देश अंमली पदार्थ मुक्त करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. बीड इथल्या भगवान विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक शिबिर घेण्यात आलं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक काळात आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांचीही जाणीव असणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर पोहोचावं आणि समाजाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डॉ वाहाब सय्यद यांनी यावेळी केलं. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. धरणात सध्या 27,582 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून पाणी साठा 66.58% पोहोचला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक। आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली। त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली। एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली। सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे। सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला। राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली। त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला। विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं। पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली। गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे। आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते। बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे। बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता। त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात। आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत। गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे। मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता। त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत

न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि व्ही मोहना यांचा समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट UG पेपर फुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBIकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी आदित्य ओक, सुमधुर गाणी गप्पा मान्यवरांच्या मुलाखती श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी.

श्रोते हो, आज गुरु पौर्णिमा। आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात गुरूंचं स्थान खूप मोलाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या सगळ्या गुरूंना त्यानिमित्तानं आपण वंदन करूया आणि पुढे कार्यक्रमात जाऊया।

0: नमस्कार, मी अशोक पत्की। सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर।
1: श्रोते हो, चला दोस्त हो बोलू, काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आपण ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांवरती बोलतो आणि जेव्हा आपण निसर्गाकडे बघतो त्यावेळेला आपल्याला काही वेळेला इतकं आश्चर्य वाटतं किंवा आपण इतकं थक्क होऊन जातो की निसर्गातले हे प्राणी, पक्षी, कीटक, झाडं ह्या प्रत्येकांच्या वेगवेगळ्या जाती जमाती आहेत आणि त्याच्यामध्ये इतके वेगळेपण आहे की खरंच आपल्याला वाटतं की हे स्किल आपण माणूस असून आपल्याला तेवढं काही येत नाही आहे, पण ह्या छोट्याशा जीवांना मात्र ते किती छानपणे करतात। म्हणजे बघा, सुतार पक्षी जे आहे तो कसं त्या खोडावरती ठोकत असतो, किंवा आपण जेव्हा सुगरण पक्षी पक्षाबद्दल विचार करतो तेव्हा किती सुंदर असं आखीव रेखीव घरटं आपल्याला दिसतं। त्याचप्रमाणे अगदी छोटा जीव म्हणजे मधमाशी। मधमाशी दिसते केवढूशी, असते केवढूशी, पण जेव्हा ती तिचं घरटं म्हणजे तिचं जे पोळं बांधते त्यावेळेला एखाद गगनचुंबी इमारतीला सुद्धा हे पोळं आपल्याला अगदी खालनं जात असताना, अगदी 15-17-20 मजल्याची बिल्डिंग असेल तरीसुद्धा आपल्याला ते खालनं सहजपणे दिसतं। काही वेळेला ते इतकं जास्त मोठं असतं आणि त्याच्यामध्ये ती काय ठेवते, त्याच्यात तर ती राहते तर आहेच, पण शिवाय ती मध गोळा करते। बघा, फुलांमधनं मध गोळा करून आणून ती तिथे ठेवते। हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं, आपण थक्क होतो आणि कौतुक वाटतं की एवढे छोटे छोटे जीव आणि हे किती स्किलफुली काही काही गोष्टी ज्या त्यांना दिलेल्या आहेत निसर्गाने ते किती छानपणे निभवतात किंवा छानपणे करतात याचं आपल्याला कौतुकसुद्धा वाटतं। अशाच एका पक्षाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। हा पक्षी, याचं नाव आहे पेलिकन। हा पेलिकन पक्षी काय करतो तर तो आकाशातून उडता उडता शिकार हेरतो, पण त्याची शिकार कुठे असते तर ती शिकार जमिनीवर नसून ती पाण्यात असते, बरं का। आणि या पाण्यामध्ये तो सूर मारतो आणि पाण्यात असताना त्याचा त्याला एक वेगळं स्किल आपण जे म्हणतो, प्रत्येक आत्ता जसं मी म्हटलं प्रत्येक पक्षात प्राण्यामध्ये काहीतरी एक वेगळेपण आहे की ज्याच्यामुळे त्याचं ते वेगळेपण दिसून येतं, उठून दिसतं, तसंच ह्या पेलिकनचं सुद्धा आहे।

ह्याच्या गळ्याखाली एक असं वेगळेपण आहे, एक अशी झोळी आहे, काय आहे, त्याचा उपयोग तो कसा करतो, ह्या गाण्यानंतर ऐकूया. ऐकत रहा FM रेनबो.

0: नमस्कार, मी आदित्य ओक, सुमधुर गाणी गप्पा मान्यवरांच्या मुलाखती श्रोत्यांशी थेट संवाद साधणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी म्हणजेच निखळ मनोरंजनाची हमी, तेव्हा ऐकत रहा FM रेनबो वाहिनी।
1: श्रोते हो, चला दोस्त हो, बोलू काही कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आपण पेलिकन ह्या पक्षाविषयी बोलतो आहोत, त्याचं वेगळेपण काय आहे हे मी तुम्हाला सांगत होते। जसं मासे पकडण्याकरता जसं जाळ्याचा वापर केला जातो, जाळी आपण टाकतो पाण्यामध्ये आणि मग त्याच्यात मासे अडकतात आणि मग ते काढले जातात बाहेर, अशा प्रकारचं एक वेगळेपण ह्या पेलिकनमध्ये आहे। त्याचा जो चोच आणि गळ्याचा भाग आहे तिकडे अशी झोळीचा आकार आहे, किंवा तिकडची जी त्याची त्वचा आहे ती इतकी पातळ आहे की त्याच्यामध्ये जर का काही घातलं किंवा त्याने काही खाल्लं तर तो झोळीचा आकार बनतो। आणि अशा ह्या पेलिकननी झोळीचा आकार तो बनवतो, म्हणजे काय करतो, तो आकाशातून उडता उडता शिकार पाण्यातली हेरतो, पाण्यामध्ये सूर मारतो आणि सूर मारल्यावर एखाद्या डावामध्ये किंवा चमच्यामध्ये किंवा एखाद्या जाळीमध्ये जसे मासे यावेत तसं तो त्या चोचीमधनं त्या झोळीसारखा जो त्याचा भाग आहे चोचेच्या इकडचा त्याच्यामध्ये सगळे ते मासे तो भरतो आणि पटकन वेगाने परत बाहेर झेप घेतो आणि आकाशात उडतो। हे किती भारी वाटतं बघा, म्हणजे कसं काय ह्याला जमत असेल। हा पक्षी आपल्याकडे भारतात सुद्धा आढळतो आणि मराठीमध्ये ह्याला झोळीवाला पक्षी असं म्हणून सुद्धा म्हटलं जातं, कारण गळ्याच्या खाली त्याची झोळी आहे आणि हीच त्याची ओळख आहे। तर अशा प्रकारचा हा पक्षी, त्या पक्ष्याबद्दल आपल्याला खरंच खूप वाटतं की नक्की काय असेल त्याच्यामध्ये, किंवा काय वेगळेपण आहे ना की आकाशातनं तो हेरतो पाण्यातले मासे आणि सूर मारून जातो। खरंच किती निसर्गाने भरभरून आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे, हे किती आश्चर्य आपल्याला वाटतं, समाधान वाटतं आणि कौतुकसुद्धा वाटतं। श्रोते, एक गाणं आपण ऐकूया, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे। पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत। ऐकत रहा FM रेनबो।

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। कामकाजात वारंवार अडथळे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ। राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर। आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट। जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन

अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदत वाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे.

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर टी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली, तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज, तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो, 100° नमस्कार श्रोते हो, 107.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा। हा कार्यक्रम तुम्ही न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा ऐकू शकता। कार्यक्रम सुरू झालेला आहे सप्तरंगी साथ, आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोते हो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमानिमित्त आजचा हा आपण विशेष कार्यक्रम करतो आहोत। आणि आजच्या कार्यक्रमातून आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात जे अनेक गुरु आपल्याला लाभले, भेटले, ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, अशा सगळ्यांना पहिल्यांदा वंदन करूया आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूया।

श्रोतेओ, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हे ठिकठिकाणी साजरा केली जाते आजच्या दिवशी. आणि साजरा करतो म्हणजे काय, तर आपण आपल्या गुरूंप्रती आपला जो आदर आहे किंवा गुरूंप्रती आपलं जे देणं आपल्याला वाटतं त्याच्यासाठी आपण त्यांना नमन करतो, नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि पुढच्या वाटचालीकरता आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जातो. आता हे आपले जे सगळे गुरु आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या जीवनाच्या वळणावरती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला लाभतात किंवा आपल्याला मिळतात. तर हे जे गुरु आहेत तर त्याचे अनेक प्रकार म्हणूया किंवा अनेक वळणावरती हे लाभलेले आपले गुरु आहेत. ते काही वेळेला आपल्यापेक्षा, बऱ्याचदा आपल्यापेक्षा मोठे असतात, पण काही वेळेला आपल्यापेक्षा लहान किंवा आपल्या बरोबरीचे सुद्धा असतात. तर म्हणजे नेमकं मला काय म्हणायचं आहे, आजच्या ह्या कार्यक्रमातून आपण आपल्या जीवनात जे अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपल्याला जे गुरु म्हणून लाभले, ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, काहीतरी शिकवलं, अशा सगळ्यांविषयी आपण बोलणार आहोत. अशा सगळ्यांना आपण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी नमन करणार आहोत.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: श्रोतेहो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये जे जे अनेक टप्प्यांवरती आपल्याला गुरु लाभलेले आहेत त्या गुरूंविषयी बोलतो आहोत। आणि अगदी आपला पहिला गुरु किंवा आपले पहिले गुरु जे आहेत ते आपल्या घरातच असतात। ज्या घरात आपला जन्म होतो त्या घरात आपले जे आईवडील असतात किंवा जास्त आपण आई यांना गुरु असं गुरुस्थानी आपण आपल्या आईला बघतो मानतो, याचं कारण आई मुलांच्या खूप फार जवळ असते किंवा मुलांना सुद्धा आई जास्त जवळची वाटते। कारण वडील बऱ्याचदा कामानिमित्त लांब असतात किंवा का ऑफिससाठी बाहेर जास्त वेळ असतात, तरीसुद्धा हे आई वडील आपले जे आहेत ते आपल्या गुरुस्थानी आहेत, हे आपले पहिले गुरु आहेत आणि तेच आपल्याला ह्या जीवनामध्ये ज्या सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला जे गाईड करणं म्हणतात, मार्ग दाखवणं, हे आपल्याला आपले आईवडील करत असतात। काय करावं, काय करू नये, कसं बोलावं, कसं वागावं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात। जेव्हा एखाद्या लहान मुलाबरोबर आपण राहतो किंवा त्याला वाढताना बघतो त्यावेळेला ते आईवडील त्याच्यामागे किती कष्ट घेत आहेत किंवा किती त्याला चांगले संस्कार देत आहेत ह्याचं आपल्याला एक अनुभव येतो किंवा आपण आपल्याला ते बघायला मिळतं की एखादी गोष्ट पाडायची नाही, सांडायची नाही, किंवा मग सांडली तर मग ती उचलून ठेवायची, कोणाला उलटून बोलायचं नाही, वगैरे वगैरे अशा असंख्य गोष्टी असतात। जेव्हा एक आपलं व्यक्तिमत्व मोठेपणी घडतं त्यावेळेला आपल्या खरं तर आईवडिलांना असं कोणी म्हणत नाही की फार चांगले संस्कार दिलेत। जेव्हा आपण एक 20-25-30 वर्षाचे होऊन जातो त्यावेळेला आपल्या आईवडिलांना कोणी हे कॉम्प्लिमेंट देत नाही किंवा फार मनापासून असं सांगत नाही की तुम्ही खूप छान संस्कार तुमच्या मुलाला दिले। पण खरं तर आपण जेव्हा चांगलं घडतो, आपलं वागणं बोलणं चार लोकांना जेव्हा आवडतं, आपण जेव्हा लोकांना हवे हवेसे वाटतो, याच्यामध्ये आपल्या आई वडिलांचा वाटा फार मोलाचा असतो हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आणि म्हणून पहिले वंदन आपल्या आई वडिलांना, आपल्या खऱ्या सुरुवातीच्या काळातल्या आपल्या गुरूंना।

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी। आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1-1 करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
3: बुद्धिबळातला आनंद फार मोठा आहे. तसाच आनंद मराठी गाणी गप्पा आणि मुलाखतीतूनही मिळतो. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.
4: श्रोते हो, सप्तरंगी 7 कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष असा कार्यक्रम करतो आहोत, ज्यामध्ये आपल्या जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला जे गुरु लाभले त्या सगळ्यांना आपण वंदन करतो आहोत. तर पहिलं आपले जे पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, त्यानंतर जेव्हा आपण शाळेत जायला लागतो त्या शाळेमध्ये आपले गुरु किंवा आपल्या बाई किंवा सर हे आपले शिक्षक हे आपले दुसरे गुरु असतात, जे आपल्याला बराच काळ म्हणजे बराच मोठा काळ असतो की आपण ह्या संस्थेमध्ये शाळा असेल मग पुढे जाऊन कॉलेज असेल आपण ह्या संस्थांमध्ये शिकतो, अनेक वर्ष तिकडे घालवतो. आणि बराच वेळ एकदा आपण शाळेत जायला लागलो पहिली दुसरी तिसरी चौथीनंतर आपण दिवसातला भरपूर वेळ आपल्या शाळेमध्ये घालवतो आणि मग ह्या शाळेमध्ये आपल्याला आपले शिक्षक आणि मी जसं म्हटलं की बऱ्याच वेळेला आपले गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात, पण काही वेळेला असे सुद्धा आपल्याला गुरु लाभतात किंवा आपण त्यांना गुरु म्हणायला हवं जे आपल्याला आपल्या बरोबरचे असतात किंवा काही वेळेला आपल्यापेक्षा लहान असतात वयाने, तरीसुद्धा ते काहीतरी वेगळं सांगून जातात, ते काही शिकवून जातात. ते अगदी शिकवायला बसतात असं नाही, तर त्यांच्या वागण्यातनं किंवा एखाद वेळेला आपण काही वेळेला पेच प्रश्नात पडलेलो असतो, तर मग आपला मित्र असेल मैत्रीण असेल जे आपल्या वयाचे आहेत समवयस्क आहेत ते आपल्याला काहीतरी ह्यातनं तोडगा सांगतात, काहीतरी आपल्याला वेगळी कल्पना सुचवतात की ज्याच्यामुळे आपला जो काही त्रास आहे किंवा जी काही अडचण आहे ती तात्पुरती का होईना दूर होईल किंवा मोठ्या काळाकरता सुद्धा ती दूर होईल. तर आपले दुसरे गुरु जे आहेत ते आपले शिक्षक आहेत. आपल्याला शिक्षक आपण शाळेत गेल्यावरती अनेक गोष्टी शिकत असतो, फक्त शिक्षण घेणं किंवा फक्त पुस्तकी ज्ञान आपल्याला मिळत नसतं तर अनेक गोष्टी आपण त्याचा वापर करत असतो, अनेक गोष्टी आपण तिकडे शिकत असतो. म्हणजे काय की शाळेमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या फॉर्मल जागेत गेल्यावरती ठिकाणी गेल्यावरती आपण कसं वागलं पाहिजे, मग घरात वागणं आणि शाळेत किंवा कॉलेजमध्ये वागणं हे कसं वेगळं आहे. आपल्याला आपले आईबाबा लाड करतात, आपले आजी आजोबा लाड करतात, पण शाळेमध्ये तसं नसतं. शाळेमध्ये आपल्याला शिस्त पाळावी लागते. ती ठरवलेली जी वेळ आहे आपल्या शाळेची म्हणा किंवा कॉलेजची म्हणा, तर त्यावेळेला आपल्याला शाळेत जाणं कॉलेजमध्ये जाणं त्या वेळेवरतीच जाणं हे आपल्याला अगदी भाग आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काहीही दुसरी सवलत मिळत नसते. त्याच्यानंतर आपला दिलेला जो अभ्यास आहे तो आपल्याला व्यवस्थित पूर्ण करावा लागतो. वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या वह्या कराव्या लागतात, त्या पूर्ण कराव्या लागतात. आणि जे काही आपल्याला शाळेमध्ये प्रोजेक्ट सांगितले जातात किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात त्या आपल्याला तशाच्या तशा त्याचं पालन करायला पाहिजे. एका बेंचवरती जर का तो आपल्याला बेंच आवडत असेल तर फक्त आपणच नाही बसायचं तर आपल्याबरोबर आपला पार्टनर म्हणजे आपला मित्र असेल मैत्रीण असेल जसं बाईंनी आपल्याला बसवलं असेल त्याप्रमाणे आपल्याला बसावं लागतं. आज मला पहिल्या बेंचवरती बाकावरती बसायचंच नाही आहे असं म्हणून चालत नाही. जे नियम आपल्या शिक्षकांनी आपल्याला घालून दिलेले असतात त्याचं आपल्याला पालन करावं लागतं. हे आपण शिक्षकांकडनं अभ्यासाव्यतिरिक्त शिकत असतो ह्या गोष्टी. त्याचप्रमाणे आपण आपल्या मित्रांबरोबर जे आपल्या वर्गात असतात त्यांच्याकडून सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकतो. काय शिकतो ऐकूया या गाण्यानंतर.

0: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्झ वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हा विशेष कार्यक्रम करतो आहोत। आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आपल्याला अनेक वळणांवरती जे गुरु म्हणून लाभले किंवा ज्यांनी आपल्याला मार्ग दाखवला, ज्यांनी आपल्याला एखादी गोष्ट समजून सांगितली, अशा सगळ्या गुरूंना नमन करूया। आणि पुढे कार्यक्रमात मी तुम्हाला म्हटलं मगाशी की आपल्या वर्गातले, आपल्या समवयस्कसुद्धा काही वेळेला आपले गुरु होतात किंवा आपल्याला काहीतरी जीवनात ज्या आपल्याला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी शिकवतात। तर आपल्या वर्गातले जे आपले मित्रमंडळी असतात, जे आपल्या वयाचेच असतात, ते आपल्याला काय शिकवतात? तर एकमेकांबरोबर वाटून घेणं। आपण जर का आपल्याला ती सवय नसेल किंवा आपण जर का घरी एकटेच असू, आपल्याला बहीण भावंड कोणी नसेल, तर मग बऱ्याच वेळेला आपल्याला वाटून घ्यायची किंवा शेअरिंगची सवय नसते आणि मग वर्गात गेल्यावरती आपल्याला ती करावी लागते। म्हणजे काय की एका बाकावरती मी एकटाच बसणार किंवा एकटीच बसणार असं चालत नाही, तर आपल्याला मित्राबरोबर किंवा पार्टनरबरोबर जे आपल्याला बाईंनी किंवा सरांनी आपल्याला सांगितलं असेल त्याप्रमाणे आपल्याला बसावं लागतं। आज पहिला नंबर, मग दुसरा नंबर, बेंचवर मी पुढे, पाठी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाई सांगतात त्याप्रमाणे ऐकाव्या लागतात। नियमांचं पालन आपल्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये करावं लागतं। आपले हे जे मित्र आहेत ते आपल्याला वाटून घेणं किंवा शेअरिंग ह्या गोष्टी शिकवतात। त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा शिकवतात की एखाद्या विषयामध्ये आपल्याला जर का मार्क कमी असतील तर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला जास्त मार्क असतील तर मग त्यांच्याकडनं आपल्याला शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटायला लागतं।

किंवा काही वेळेला त्यांचा रागसुद्धा येतो की ह्याला कसे चांगले मार्क मिळतात आणि मला का नाही मिळत मार्क. मग त्यावेळेला आपली आई आपल्याला किंवा आपले वडील आपल्याला समजावून सांगतात की राग मानण्यापेक्षा जर का तिच्याकडून किंवा त्याच्याकडून तू जर का हे शिकलास किंवा त्यांच्याकडे बघितलंस की ते किती अभ्यास करतात, किती मनापासून एखादी गोष्ट करतात, ह्याचा जर का तू विचार केलास तर तुलासुद्धा पुढच्या परीक्षेत चांगले मार्क नक्की मिळतील. किंवा एखादी गोष्ट तुला जर का जमत नसेल तर तू तिला विचार ना, तिला छान येते ना करता, तर मग तू रागवण्यापेक्षा किंवा वाईट वाटून घेण्यापेक्षा तिला सरळ मैत्रीण आहे तुझी किंवा मित्र आहे तुझा तर जाऊन विचार की हे कसं लिहायचं, ह्याचं हे गणित कसं सोडवायचं, किंवा ह्याची माहिती तू कुठून मिळवलीस, किंवा प्रेझेंटेशन कसं आहे, ह्याच्यात तुझे मार्क गेलेत का, वगैरे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या त्यावेळेला आपण लहान असताना बऱ्याचदा आपल्याला राग येतो किंवा माझ्या मित्राला किंवा मैत्रीण माझ्यापेक्षा पुढे गेल्यावरती आपल्याला आवडत नाही असं काही वेळेला होतं. आणि काही वेळेला आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी चांगले मार्क मिळवले म्हटल्यावरती आपल्यालासुद्धा तो आनंद वाटतो. आणि मग त्यावेळेला आपण त्यांच्याकडनं काही जर का गोष्टी शिकलो तर तेसुद्धा नकळत आपले गुरु बनतात, नाही का?

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

श्रोते हो, सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम करतो आहोत. आपल्या जीवनात जे अनेक गुरु आपल्याला लाभले त्यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. आपल्या मित्रमैत्रिणींनंतर खरं तर आधीच आपल्या घरात आपला जर का दादा किंवा ताई आपल्याला असतील तर ते सुद्धा आपले गुरु असतात. कारण आपल्याला बघा, तुम्ही लहानपणी आठवून बघा की आई वडील जेव्हा एखादी गोष्ट आपण करतो ती जर का आपली चुकीची असेल किंवा जर का आपल्याला काही वेगळं त्याच्यामध्ये करायला लागणार असेल तर आई वडील नेहमी आपल्याला एक उदाहरण देतात की दादाचं बघ दादा कसा करतोय, ताईचं बघ ताईने कसं छान केलं आहे तसं तू कर, किंवा ताई बघ पडली तरी रडली नाही की नाही तसं तू पण पडलंस तर काय झालं, लगेच काही आपल्याला रडायला लागत नाही, होईशील बरा, अशासारखी आपली समजूत जी घातली जाते ती आपल्या ताईदादांना बघून किंवा ताईदादांना हा आदर्श ठेवून आपले आई वडील आपल्याला सांगत असतात की दादा कसा वागतोय बघ, दादानी कसे छान मार्क मिळवले किंवा दादानी कसं छान ड्रॉइंग काढलंय चित्र काढलंय वगैरे, अशा अनेक गोष्टी आपल्याला ती उदाहरणं दिली जातात आणि त्यामुळे नकळत आपण आपल्या भावाचं बहिणीचं बघून बघून काहीतरी आपल्यावरती चांगले परिणाम होत असतात किंवा काही वेळेला आपण त्यांच्याबरोबर एखाद्या गोष्टीमध्ये असतो. म्हणजे जर का एखादी आपण खोडी काढली असेल आणि मग आपल्याला आई वडील ओरडू नये असं वाटत असेल तर मग आपण आपल्या ताईला किंवा दादाला थोडासा मस्का मारतो की बघ ना जरा प्लीज मला नकोय ओरडा खायला पण मी असं केलं आहे जरा बघ ना, असं म्हणून आपण आपल्या ताईदादांना थोडा मस्का मारतो आणि आपली बाजू पण घ्यायला लावतो. आणि काही वेळेला आपले दादा ताई आपली ती बाजू घेतात सुद्धा. आणि काही वेळेला मात्र जर का त्यांना आपण केलेली गोष्ट अजिबात पटत नसेल तर काही वेळेला मात्र ते आपल्या आई वडिलांना दाखवतात, सांगतात की बघ ह्यांनी चुकीचं केलेलं आहे, मी काय ह्याची चूक काय मी पाठीशी घालणार नाही. तर अशा ह्या गमती जमती आपल्या लहानपणी होत असतात आणि आपले हे दादा ताई सुद्धा आपले कुठल्या ना कुठल्या बाबतीत गुरु असतात, जे आपल्याला काहीतरी मार्ग दाखवतात शिकवतात किंवा त्यांचं बघून काही वेळेला आपण काही गोष्टी करतो. म्हणजे स्वतःच्या हाताने खाणं असेल किंवा अभ्यास वेळेच्या वेळेला करणं असेल, अशा छोट्या छोट्या लहानपणांच्या गोष्टींपासून ते अगदी मोठं झाल्यावरती सुद्धा एखाद्या गोष्टीचा सल्ला घेण्यासाठी आपण एक ठराविक वयानंतर आई वडिलांपेक्षा आपल्याला आपली भावंडं जवळची वाटतात. कारण बऱ्यापैकी आपल्या वयामध्ये अंतर त्या मनाने कमी असतं किंवा त्या वेळेची ती जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनला अनुसरून आपले ताईदादा वागतायत किंवा त्यांना अनुभव जास्त आहे असं म्हणून आपण काही निर्णय एक ठराविक वयानंतर आई वडिलांपेक्षा सुद्धा आपल्या ताईदादांना जास्त विचारतो, त्यांचा सल्ला घेतो, त्यांचं मार्गदर्शन आपण घेतो. त्यामुळे हे सुद्धा काही वळणावरती, जीवनातल्या काही वळणांवरती काही निर्णय आपल्याला त्यांच्याकडून मिळतात किंवा ते देतात, म्हणून ते सुद्धा आपल्या गुरुस्थानी आहेत.

हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद।

श्रोते हो, सप्तरंगी सात कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आपण गुरुपौर्णिमेविषयी बोलतो आहोत. गुरुपौर्णिमेविषयी बोलताना हे जसे आपण म्हणूया आपले घरगुती किंवा आपल्या हक्काचे अशी ही माणसं जी आपण गुरुस्थानी आहेत आपल्यासाठी, कारण त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी कुठे ना कुठेतरी आपल्याला त्यांनी मार्ग दाखवलेला आहे, काहीतरी आपल्याला चांगले सल्ले दिलेले आहेत. म्हणून आपण आई वडील किंवा आपले मित्रमैत्रिणी किंवा दादाताई किंवा घरातले आजी आजोबा ह्या सगळ्यांना आपण गुरु म्हणून वंदन करायला हवं किंवा आपण करतो. त्याचप्रमाणे एखादी कला किंवा एखादी गोष्ट जेव्हा आपण एका ठिकाणी एका संस्थेमध्ये शिकायला जातो, जसं की नृत्य असेल, गायन असेल, चित्रकला असेल किंवा अगदी अजून कुठलीही कला असेल, मग वाद्य असेल, तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा हे शिकताना आपल्याला माहिती आहे की गुरु परंपरा आपल्याकडे आहे किंवा घराणी आहेत आणि त्या त्या घराण्याची एक एक परंपरा आहे. ह्या घराण्यामध्ये असं शिकवलं जातं, त्या घराण्यामध्ये तसं शिकवलं जातं. तर ही जी परंपरा आहे ती परंपरा पुढपर्यंत आत्तापर्यंत चालत आलेली आहे. ते ती आपल्याला आपल्यापर्यंत ज्यांनी पोचवली आहे ते आपले गुरु आहेत. आणि त्या घराण्यामध्ये किंवा त्या ठिकाणी एखादी कला अशी सादर केली जाते किंवा त्याच्यामध्ये हे बारकावे आहेत किंवा ह्या गोष्टी टाळल्या जातात, ह्या गोष्टी केल्या जातात, अशा बऱ्याच गोष्टी असतात की ही कला जे माध्यम आहे किंवा कला जे शिक्षण आहे, कलेचं शिक्षण आहे, त्याच्यामध्ये आपण बऱ्याचदा ह्या गुरूंना त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी शिकत असतो. आणि गुरु आपल्याला अनेक वर्ष आपण गुरु शिष्याची परंपरा चालू असते, कारण कुठलीही कला शिकताना ती एका दिवसात किंवा दोन वर्षात एका वर्षात अशी इतक्या कमी वेळामध्ये ती शिकून संपत नाही. तर ते जे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे नॉलेज असेल किंवा त्यांनी जे आपल्याला शिकवलं आहे, जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे, जे ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, ते तिथपर्यंतच मर्यादित राहत नाही, तर ते पुढे अनेक काळ चालतं. कारण ते सुद्धा फक्त आपल्याला ती कला शिकवत नसतात, तर त्याच्यामध्ये त्याची शिस्त असते किंवा एखादी गोष्ट कशी सादर करायची ह्याबद्दलची माहिती असते. अशा अनेक गोष्टी आपल्याला आपले प्रोफेशनल आयुष्यातले किंवा कला शिकवणारे असे आपले हे गुरु जे आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे ह्या गुरूंना सुद्धा आपण वंदन करायला हवं.

अंकुश चौधरी आपण ऐकत आहोत 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी ऐकत रहा आणि आनंद

नमस्कार, वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. राज्यसभेत आज वंदे मातरम ह्या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं. डॉ मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीनचिट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. राज्य सरकारचा 2025 वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसाअखेरी 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला. आणि याबरोबरच ठळक बातम्या संपल्या. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज़ म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्ज़ वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे सांजेच्या पारी आणि हा कार्यक्रम घेऊन आले आहे मी तुमची मैत्रीण ग्रीष्मा बेहरे। श्रोते हो आज सांजेच्या पारी ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला सगळ्यांना किंवा बऱ्याच जणांना आवडीचा असा हा मनापासून जवळ असा असलेला हा विषय आहे आणि भरपूर जणांना काही गोष्टी आठवतील। आता मी हे सगळं काय बोलते असं तुम्हाला वाटेल, आपण एक गाणं ऐकूया आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचा जो आजचा विषय आहे त्याची सुरुवात करूया, म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल की मी आत्ता काय म्हणते ते। ऐकत रहा FM रेनबो, मी आहे ग्रीष्मा।

बुद्धिबळातला आनंद फार मोठा आहे. तसाच आनंद मराठी गाणी गप्पा आणि मुलाखतीतूनही मिळतो. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी.

श्रोते हो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत हे गाणं ऐकल्यावरती मला वाटतं तुम्हाला साधारण कळलं असेल. तर आपल्या सगळ्यांच्या जवळचा किंवा आवडता, बऱ्याच जणांना आवडीचा असा विषय म्हणजे खाणं, जेवण. हे जेवण म्हणजे बघा, फार वर्षांपूर्वी किंवा एक 20-25-30 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल की जेव्हा जेवण म्हटल्यावरती साध्या आपल्या घरी जे आपण जेवतो, भाजी अमती, भात, पोळी किंवा कोशिंबीर असेल, चटणी असेल वगैरे वगैरे, हे एक ताट आपल्याला जेवणाचं किंवा ज्याच्याने आपल्याला छान वाटतं

पोट भरतं आणि समाधान सुद्धा मिळतं असं हे जेवणाचं ताट हे नेहमीच्या दिवशी म्हणजे जेव्हा सणवार नसतील अशा दिवशी आपलं हे ताट भरलेलं असतं असायचं आणि तेच आपलं जेवण होतं. आणि जेव्हा आपल्याला सणासुदीचे दिवस असतात तेव्हा त्या त्या सणांप्रमाणे वेगवेगळे असे विशेष पदार्थ केले जातात. म्हणजे होळीला पुरणपोळी असेल, त्याच्यानंतर संक्रांतीला लाडू असतील, तिळगुळाचे लाडू असेल, मग गणपती बाप्पाला आवडतो म्हणून मोदक असेल, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ घरी तेव्हा बनवत होतो. 30-35-40-50 वर्षांपूर्वी पर्यंत हे घरी सरास बनवले जाणारे पदार्थ होते आणि त्या त्या वेळेला एक पोटभर जेवण किंवा एक पूर्ण ताट असं जे आपण म्हणतो तेव्हा ह्याच गोष्टी तेव्हा होत्या किंवा आपण तेव्हा खात होतो. त्याच्यानंतर सणासुदीच्या वेळेला ह्या विशेष काही गोष्टी आपण पदार्थ बनवायचो किंवा पदार्थ आपण खात होतो. त्याच्यानंतर जेव्हा अजून काही विशेष जेव्हा गोष्ट घडत असेल, म्हणजे कोणी गाडी घेतली असेल किंवा कोणाचं प्रमोशन झालं असेल, अशासारख्या काही महत्त्वाचे मोठे आपल्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यात किंवा फॅमिलीमध्ये आपल्या कुटुंबामध्ये घडल्या असतील तर तेव्हा आपण मिठाई म्हणून कधी पेढा कधी लाडू बऱ्याचदा आपण पेढा म्हणूनच देत असू. तर हा तो असा काळ होता की जेव्हा खाण्यापिण्याच्या गोष्टी फार साध्या सरळ होत्या सोप्या होत्या. पण जसा जसा काळ बदलला आणि ग्लोबलायझेशन झालं म्हणजे भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात अशी लोकांची त्यांच्या कल्चरची देवाणघेवाण जशी व्हायला लागली त्याप्रमाणे बऱ्याच गोष्टीसुद्धा बदलल्या. म्हणजे कपडे घालण्याच्या पद्धती बदलल्या, थोड्याफार फरकात सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या गोष्टी बदलल्या आहेत. तर अशाच ह्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीमुळे वेगवेगळे पदार्थ जे आपल्याला खायला मिळू लागले ह्या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. मला माहिती आहे जेवण थोड्या वेळापूर्वी झालं असेल आणि आता चहाची वेळ झाली आहे. बऱ्याच जणांची जे ऑफिसला जातात त्यांची साधारण 3:30-4 हा ही चहाची वेळ असते आणि मग चहाच्या वेळेला सुद्धा काहीतरी तोंडात टाकावंसं वाटतं. थोडीशी भूक असते, फार भूक नसते कारण जेवण 1-2 तासापूर्वी झालेलं असतं. पण तरीसुद्धा नुसता चहा पिण्यापेक्षा मग बिस्किट म्हणा किंवा अजून चिवडा असेल किंवा तत्सम काहीतरी खाद्यपदार्थ आपल्याला खावासा वाटतो आणि बऱ्याच जणांना ते आवडतं किंवा तशी सवयसुद्धा असते. तर तुम्ही पटकन काहीतरी तोंडात टाकून या, मस्त चहा प्या आणि मग आपण कुठले कुठले हे पदार्थ आहेत, कुठले वेगवेगळे पदार्थ आपल्याला बाजारात मिळतात त्याविषयी बोलूया.

श्रोते हो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण वेगवेगळ्या खाद्यपदार्थांविषयी बोलतो आहोत जे फार पारंपरिक आहेत असं नाही, जे बाहेरून कुठून तरी आलेले आहेत किंवा आपल्याकडचेच वेगवेगळ्या प्रांतातले असे हे खाद्यपदार्थ जे काही काळ आधीपर्यंत आपल्या इथे फारसे मिळत नव्हते किंवा फारसे कोणी बनवत नव्हते, पण आता मात्र लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागले आहेत आणि तिथे गेल्यावरती खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी मिळतात बाजारात त्या खाऊन पिऊन मग काही जण ज्यांना करून बघण्याची आवड असते असे जण घरी आल्यावरती ते करूनसुद्धा बघतात की एखादा पदार्थ खरं तर आपण का नाही करत, किती सोप्पा आहे. म्हणजे विशेष करून ना मला असं दरवेळेला

मला वाटतं बरं का, कधी होत नाही असं तुमचं पण काही वेळेला होत असेल की मसाला पापड हा जो एक पदार्थ आहे तो इतका छान लागतो आणि दुसरं आपण काही मागवेपर्यंत किंवा दुसरं काही खाईपर्यंत तो एक खायला खूप छान लागणारा पदार्थ आणि तो करायला खरं तर खूप सोपा आहे, पण आपण घरी का करत नाही असा प्रश्न बऱ्याचदा मला पडतो आणि ते होत तर काहीच नाही त्यातून, पण तरी हा प्रश्न पडतो जेव्हा मसाला पापड मी बघते किंवा खाते. तर असंच तुमच्या बाबतीत सुद्धा काही पदार्थांबद्दल होत असेल की हा पदार्थ मला करून बघायला आवडतो किंवा खूप सोपा आहे, खरं तर ह्यात करण्यासारखं एवढं काय आहे, पण तरी आपल्याकडनं केलं जात नाही कारण काहीही असू दे. पण असे वेगवेगळे पदार्थ जेव्हा आपण बाहेर पडतो जातो त्यावेळेला आपल्याला समजतात की काही पदार्थ जे असतात ते आपल्याकडे आणि वेगळ्या काही प्रांतांमध्ये सारखेच असतात, थोडाफार त्याच्यामध्ये फरक असतो पण नावं वेगवेगळी असतात, अशासुद्धा गोष्टी असतात. पण आज आपण जाणार आहोत एका खाऊ गल्लीत. त्या खाऊ गल्लीत गेल्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याचे छान असे पदार्थ आपल्याला बघायला मिळणार आहेत, अर्थात खायला आत्ता मिळणार नाहीत पण त्याच्याबद्दल माहिती तर नक्कीच घेऊ शकतो. आणि मग तुम्हाला जर का जावंसं वाटलं किंवा काही वेळेला तुम्ही गेलेले असाल असं सुद्धा असेल, जे खवही असतात ना ते अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतात आणि वेगवेगळे पदार्थ खाऊन बघत असतात. काही पदार्थ कोणीतरी सांगितल्यामुळे किंवा काही पदार्थांच्या नावातल्या वेगळेपणामुळे, कारण काहीही असू दे पण खवही आहे मात्र, वेगवेगळ्या ठिकाणचे छान छान पदार्थ खाऊन बघतात आणि त्याचा आस्वाद घेतात. आपणही घेऊया हे गाणं ऐकूया आणि मग आपण जाणार आहोत खाऊ गल्लीत.

नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.

श्रोतेहो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एका खाऊ गल्लीत जाणार आहोत. तर खाऊ गल्ली हे जेव्हा आपण नाव काढतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही काही ठिकाणी मुंबईमध्ये विशेष करून अशी काही काही ठिकाणं आहेत की जिकडे जवळ ऑफिस जास्त असतील, ऑफिस एरिया असेल किंवा मग शाळा कॉलेज एकापेक्षा जास्त असतील, तर अशा ठिकाणी वेगवेगळे पदार्थ म्हणजे रस्त्यावर विकणारे, म्हणजे हॉटेलमधले नव्हे तर रस्त्यावर ज्याला स्ट्रीट फूड म्हणतो असे पदार्थ बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतात. कारण अर्थातच ते खायला त्या लोकांना बरेच गिराहिक किंवा ग्राहक मिळतात. ऑफिसमधले असतील, कॉलेजमधले असतील, शाळेमधले तेवढे नसतात पण आता थोडासा काळ बदललेला पण दिसतो. अगदी पूर्वी मला आठवतं की शाळेच्या बाहेर कैरी असेल किंवा असे वेगवेगळे जे बडीशोप, ओली बडीशोप असेल किंवा चिंच असेल, अशा वेगवेगळे, आणि ते स्टार फ्रूट म्हणून असतं तर ते अशा वेगवेगळ्या छान छान, बापरे आता बोलताना सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटले, असे पदार्थ घेऊन एक काका किंवा एक आजोबा विकायला बसलेले असायचे. तसंच आजकालचा आता काळ बदललेला आहे त्याच्यामुळे खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी आणि पदार्थसुद्धा बदललेले दिसतात. त्यामुळे कॉलेजच्या ठिकाणी किंवा ऑफिसेस जिकडे जास्त असतात अशा ठिकाणी एक चहाची टपरी तर असतेच, चहा किंवा कॉफीची टपरी असते. त्याचप्रमाणे काही काही ठिकाणी वेगवेगळे फ्रूट ज्यूस असे सुद्धा मिळतात, अशी सुद्धा एक त्यांचं ठिकाण असतं किंवा टपरी असते किंवा छोटंसं दुकान असतं. त्याचप्रमाणे डोशांचे वेगवेगळे प्रकार, पावभाजीचे वेगवेगळे प्रकार, किंवा आत्ताच्या तरुण पिढीला किंवा मला वाटतं बऱ्याच जणांना आवडणारा पदार्थ म्हणजे पिझ्झा आहे, बर्गर आहे, पास्ता आहे, केकचे वेगवेगळे प्रकार आहेत, आईस्क्रीमचे प्रकार आहेत, असे वेगवेगळे प्रकार ह्या ठिकाणी मिळतात. आणि मग त्या त्या मुलांमध्ये किंवा त्या त्या लोकांमध्ये जे ह्या ठिकाणी येऊन खातात त्यांना हे माहिती असतं की ह्या ह्या माणसाकडे किंवा ह्या ह्या जो गाडीवाला आहे त्याच्याकडे हे हे पदार्थ खूप छान मिळतात. म्हणजे काही जणांना असं पण वाटतं की हॉटेलमध्ये जास्त पैसे देऊन खाण्यापेक्षा हे इकडचं खाल्लेलं सुद्धा खूप छान आणि रुचकर लागतं, आम्हाला तर बाबा तेच आवडतं असं सुद्धा म्हणणारे असतात. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, पण सांगण्याचा उद्देश हाच की वेगवेगळे पदार्थ आजकाल आपल्याला खूप खायला मिळतात आणि असे वेगवेगळे पदार्थ खायला खवय्यांना फारच आवडतात. तर आपण बघणार आहोत एका खाऊ गल्लीविषयी. मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही कदाचित तिकडे गेलेले पण असाल किंवा नसाल गेले तर तुम्हाला उत्सुकता थोडीशी असेल तर मी जे सांगते त्याच्यानंतर तुम्ही नक्की जाऊन बघा. ऐकत रहा FM रेनबो.

श्रोते हो, सप्तरंगी साथ कार्यक्रम सुरू आहे, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि सांजेच्या पारीमध्ये आज आपण बोलतो आहोत खाऊ गल्लीविषयी. तर तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही गेला पण असाल, घाटकोपरची खाऊ गल्ली ही फार फेमस अशी खाऊ गल्ली आहे. की मला आठवते अगदी मी लहान असताना तिकडे गेले होते आणि तिकडे इतके पदार्थ वेगवेगळे मिळत होते तेव्हा खूप आश्चर्य वाटायचं, कारण बऱ्याच ठिकाणी तसे मिळत नव्हते किंवा मी लहान असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊ शकत नव्हते. जिकडे मला घेऊन गेले आई बाबा किंवा अजून आमच्या कुटुंबातले लोक तिकडे मी गेले. आणि खाऊ गल्लीमध्ये मला एक आठवणारी आठवण म्हणजे बर्फाचा गोळा. त्या काळात बर्फाचा गोळा जो असायचा तो बर्फ आणि त्याच्यामध्ये कालाखट्टा किंवा वेगवेगळी फ्लेवर असलेले सिरप्स घालून आणि मग तो त्याला एक काडी लावली जायची आणि मग असा तो गोळा खायला द्यायचे. किंवा मी खाल्लेला तसा होता लहानपणी, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या गाडीवरती घेऊन विक्रेते असतात त्या ठिकाणी. पण इकडचं वेगळेपण किंवा इकडे एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे तिकडे एक गोळा जो होता तो काठी घालून किंवा काडी घालून केले

तिला गोळा नव्हता बरं का, तर तिथे एक अशी मोठी प्लेट होती आणि त्या प्लेटवरती त्या बर्फाचा कीस होता घातलेला, त्याच्यावरती वेगवेगळे सिरप घातलेली तर होतीच, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काहीतरी थोडेसे ड्रायफ्रुट्स पण घातलेले होते आणि क्रीम काहीतरी कुठलं तरी घातलेलं होतं आणि काहीतरी पांढऱ्या रंगाचं काहीतरी असं किसून, मावा होता मला वाटतं तो किसून घातलेला होता. तो ती जी चव आहे किंवा ते जे दृश्य होतं ते मी आजही विसरलेले नाही आहे, किंवा इतर

तिकडे खाऊ खायला किंवा छान छान वेगवेगळे पदार्थ खायला यायचे. पण ह्या गोळ्याची, बर्फ्याच्या गोळ्याची वेगळेपणा जो दिसायला वेगळा होता आणि जो चवही त्याची फार वेगळी होती आणि तो खूप मोठा होता. म्हणजे त्यावेळेला मला आठवते की लहानपणी आपल्याला खूप जास्त खाऊ आपण शकत नाही, त्यामुळे तो मी एकटी खाऊ शकले नाही. मी माझ्याबरोबर कोणाला तरी सांगितलं की माझा हा थोडंसं भाग तुम्ही पण घ्या, थोडंसं तुम्ही पण खा, मला काही एवढं जाणार नाही. पण आठवणीत मात्र तो एक विशेष बर्फाचा गोळा राहिलेला आहे, कारण त्याची चवसुद्धा इतकी वेगळी होती. असे बरेच पदार्थ तिकडे मिळत होते त्यावेळेला, अर्थात आतासुद्धा मिळतात, पण त्या पदार्थांमध्ये आता फरक पडलेला आहे. वेगवेगळे नवनवीन पदार्थ म्हणजे मोमोज असतील किंवा पिझ्झा, पास्ता, बर्गर, हे पदार्थ त्यावेळेला इतके जास्त मिळत नव्हते ठिकठिकाणी किंवा अशा छोट्या खाऊ गल्ल्यांमध्ये मिळत नव्हते. पण आता मात्र त्यामध्ये फरक झालेला आहे आणि लोकांना किंवा आपल्याला जे आवडतं त्या गोष्टी छान इकडे सगळ्या मिळायला लागलेल्या आहेत.

नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.

आपल्याला तिकडे बघायला मिळतं आहे किंवा काय काय तिकडे खायला मिळणार आहे, तर इकडे बर्फासारखी गार अशी पाणीपुरी मिळते. म्हणजे त्याच्यातलं जे पाणी असतं ते खूप गार असतं. आपण जेव्हा नेहमी ठिकाणी जेव्हा पाणीपुरी खातो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी ते पाणी इतकं जास्त गार नसतं किंवा त्याच्यात बर्फ घातलेला नसतो, ते नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी असतं. पण ह्या ठिकाणी मात्र मिळणारं हे जे पाणीपुरीतलं पाणी आहे ते अतिशय गार आहे. आणि हे खायला सुद्धा एक वेगळी मजा येते. बघा, प्रत्येक ठिकाणचं पाणीपुरी जी असते ती सुद्धा वेगवेगळी असते. म्हणजे काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाणी सुद्धा मिळतात पाणीपुरीमध्ये. एकच प्रकारचं किंवा एकच चव असलेलं पाणी नाही, तर त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स असतात, 5-6 फ्लेवर्स असतात. आणि एका प्लेटमध्ये जर का 6 पुऱ्या असतील तर त्याच्यामध्ये 6 वेळा वेगवेगळ्या फ्लेवरचं पाणी आपल्याला खायला मिळतं किंवा त्याचा चव घ्यायला आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे पास्ताचे सुद्धा प्रकार ह्या खाऊ गल्लीत आपल्याला मिळतात. अर्थात मी जसं म्हटलं तसं की आपल्याला जी आवड निवड आता आपली निर्माण झाली आहे किंवा तयार झाली आहे त्याप्रमाणे ह्या खाऊ गल्लींमध्ये सुद्धा त्या त्या पदार्थांमध्ये बदल केलेले आहेत किंवा वेगवेगळे पदार्थ इथे सुद्धा आपल्याला आता दिसतात जे काही वर्षांपूर्वी नव्हते. तेच म्हणजे त्यातलंच एक उदाहरण म्हणजे पास्ता आहे. तर पास्ता जो आहे तो दोन्ही प्रकारचा मिळतो. तिकडे पिंक सॉसमधला पण मिळतो, पांढऱ्या रंगातला सुद्धा, व्हाईट सॉसमधला सुद्धा पास्ता मिळतो. आणि ज्यांना चीज आवडतं त्यांच्यासाठी सुद्धा चीज घालून वेगवेगळे पदार्थ इथे मिळतात. काही ठिकाणी तुम्हाला खाल्लं असेल किंवा बघितलं असेल तुम्ही की पिझ्झा असेल, की पिझ्झावरती तर आपण चीज घालतोच, पण डोसा असेल किंवा पास्ता असेल किंवा असे जे वेगवेगळे पदार्थ आहेत त्याच्यावरती सुद्धा, जे एरवी आपण चीज घालून खात नाही अशा पदार्थांवरती सुद्धा चीज घालून खाल्लं जातं. ते प्रत्येकाची आवड असते की ते तसंच त्यांना आवडतं आहे का नाही. मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक पदार्थांवरती चीज घातल्यावर त्याची जी एक मुळातली चव असते ती मात्र थोडीशी लांब जाते किंवा ती आपल्याला कळत नाही तेवढ्या चांगल्या प्रकारे जेवढी ती कळायला हवी. कारण चीज वर्ण घातल्यामुळे त्याचीच चव आपल्याला जास्त लागते. अर्थात प्रत्येकाची आवड ही वेगळी असते, त्याच्यामुळे त्या त्या आवडीनुसार आपल्याला ह्या गोष्टी किंवा हे पदार्थ खायला मिळतात.

श्रोतेहो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि छान अशा घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये आपण फिरतो आहोत. आणि काय काय

0: नमस्कार, मी इला भाटे. 107.1 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी, मराठी गीत संगीताची सुरेल मेजवानी.
1: श्रोते हो, सांजेच्या पारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा. आणि आज आपण घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि खाऊ गल्लीमध्ये वेगवेगळे पदार्थ जे आपल्याला खायला मिळत आहेत त्याच्याबद्दल बोलतो आहोत. तर इथे सँडविचचे सुद्धा अनेक प्रकार आपल्याला खायला मिळणार आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला डोशाचे सुद्धा प्रकार. मगाशी मी म्हटलं तसं की ज्यांना ज्यांना डोशामधले वेगवेगळे प्रकार खायला आवडतात ते सुद्धा इथे येऊ शकतात, कारण इकडे 45 प्रकारचे डोसे मिळतात. म्हणजे विचार करा, कदाचित एखाद्या डोशाच्या हॉटेलमध्ये सुद्धा, डोसे जिथे मिळतात अशा हॉटेलमध्ये सुद्धा कदाचित एवढे प्रकार मिळत नसतील, पण ह्या खाऊ गल्लीमध्ये त्याचं काहीतरी वैशिष्ट्य त्यांना दाखवायचं असतं किंवा काहीतरी वेगळं लोकांना द्यायचं असतं. या कारणाने वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्या प्रयोगातनं जे काही चविष्ट निघतं ते आपल्यापर्यंत पोचवलं जातं किंवा तिकडे विकायला ठेवलं जातं. तर असे 45 प्रकारचे डोसे इथे मिळतात. इकडे डोशाला भरपूर लोणी वापरून बनवलेले जातात आणि त्यामध्ये भाज्यांचे सुद्धा मिश्रण असतं. अर्थात आपण कुठले डोसा मागवतोय त्याच्यावरती हे अवलंबून आहे की त्याच्यामध्ये भाजी आहे का नुसताच डोसा आहे, का त्याच्यामध्ये चीज जास्त आहे, बटर जास्त आहे, असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला तिकडे त्याच्यात डोश्यावरती घातलेले आपल्याला खायला मिळतात. त्याचप्रमाणे इकडे दाबेली सुद्धा मिळते. आपल्याला माहिती आहे छान शेंगदाणे असे भाजलेले शेंगदाणे घातलेले किंवा डाळिंब्यांचे दाणे घातलेले अशी दाबेली आपल्याला छान खायला मिळते. ती सुद्धा इकडे आपल्याला खायला मिळते आणि ह्याचे जे दर आहेत ना ते त्या मनाने खूपच स्वस्त आहेत. म्हणजे अर्थातच आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावरती ज्या गोष्टी आपल्याला खायला मिळतील त्यापेक्षा नक्कीच ह्याचे दर कमी आहेत. आणि जर का आपण असे ग्रुपनी गेलो आहे, 4-5 जणं मिळून असं जर का खाऊ गल्लीत आस्वाद घ्यायला गेलो तर मात्र आपल्याला एकाच वेळेला बऱ्याच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. कारण एकटं माणूस गेल्यावर काय होतं, एवढे सगळे पदार्थ कुठे खाऊन बघणार, नाही का? त्याच्यामुळे जर का आपण सगळे मिळून गेलो, 5-6 जणं मिळून गेलो, तर प्रत्येकजण एक वेगवेगळी डिश घेतं आणि मग त्याप्रमाणे एकमेकांची चव बघून आपल्याला ते खाता येतात पदार्थ.

नमस्कार, मी गिरीजा गोडबोले 107.1 मेगाहर्ट्ज वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी। श्रोतेहो, सांजेच्या वारी कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे तुमच्याबरोबर तुमची मैत्रीण ग्रीष्मा। आणि आपण घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये फिरताना जेव्हा छान छान चमचमीत पदार्थ आपले खाऊन झाल्यावरती आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं, थोडंसं थंडगार असं काहीतरी खावंसं प्यावंसं वाटतं, तर इकडे त्याच्यासाठी सुद्धा पर्याय आहेत। अर्थात तुम्ही गेला असाल तर तुम्हाला हे माहितीच असेल, तर इकडे एक असं वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीमसुद्धा मिळतं की ज्याच्यामध्ये ताजी कापलेली फळं, दूध आणि बर्फाबरोबर ते टाकलं जातं किंवा ते मिक्सरमधून काढलं जातं आणि अशा प्रकारचं एक ताज्या फळांचं असं आईस्क्रीम म्हणा किंवा काय पदार्थ म्हणूया, गोड गार असा छान पदार्थ आपल्याला खायला मिळतो, चविष्ट असतो। कारण ह्याच्यामध्ये वापरली जाणारी जी फळं असतात ती अस्सल फळं किंवा फ्रेश फ्रूट्स ज्याला आपण म्हणतो ती घेऊन कापून त्याच्यामध्ये दूध वगैरे घालून केलेले असतात। तसंच तुम्हाला आठवत असेल तर काही काळ असा होता की सुरुवाती काही वर्षांपूर्वी एक अशा प्रकारचं आईस्क्रीम जे दुकानांमध्ये आपल्याला दिसत होतं बऱ्याच वेळेला की त्याच्यामध्ये अशीच ताजी फळं कापून आणि ते अगदी थंडगार अशा एखाद्या टेबलसारखं असायचं, त्या थंडगार टेबलावरती कापून फळं त्याच्यामध्ये दुधासारखं काहीतरी एखादा पदार्थ घालून ते बनवून दिलेलं जायचं आणि ते कडक व्हायचं पण बर्फा एवढं कडक होत नव्हतं आणि असं क्रीमी लागणारं असं हे आईस्क्रीम होतं। तर ते आईस्क्रीम तुम्ही खाल्लं असेल तर हे त्याच्यासारखंच साधारण आहे आणि अर्थातच त्याचे जे किंमत आहे ती फार जास्त नाही आहे, त्यामुळे आपण सहज म्हणून जर खायला गेलो तरीसुद्धा आपण ते खाऊ शकतो। तसंच तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेकसुद्धा मिळतात, याच्यामध्ये छान फळं वापरलेली असतात। अर्थात मिल्कशेक म्हटल्यावरती फळं तर यायला पाहिजे, फळांचा मिल्कशेक असतो, त्याच्यामध्ये दूध वापरलं जातं आणि छान अशी चव वेगळी आणि छान असते। त्याच्यामुळे त्या त्या ठिकाणी गेल्यावरती आपण त्या त्या ठिकाणच्या चांगल्या आणि चविष्ट गोष्टी ज्या फेमस असतात अशा खाऊन नक्कीच बघायला पाहिजेत, तर आपल्याला आपल्यातला जो खवय्या आहे त्याचं आपलं समाधान होऊ शकतं।

0: Sorry.
1: श्रोते हो, आजच्या सांजेच्या पारी या कार्यक्रमातला विषय आहे तो आपल्या सगळ्यांनाच आवडीचा आहे आणि आपण कधी ना कधीतरी अशा कुठल्या कुठल्या खाऊ गल्लीमध्ये जाऊन काय काय छान छान पदार्थ खाऊन नक्की बघितले असतील आणि जर खाऊन बघितले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन खाऊन बघू शकता. पण हा कार्यक्रम आता मात्र इकडे मला थांबवायला पाहिजे कारण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. अर्थात खाण्यापिण्याबद्दल किंवा खाऊ गल्लींबद्दल इतकं बोलण्यासारखं आहे आपल्याला बोलायला ऐकायला ह्याविषयी नक्कीच खूप आवडतं. पण कार्यक्रमाची वेळ आता संपत आल्यामुळे ह्या कार्यक्रमात मी इथेच थांबते. ऐकत रहा FM रेनबो.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं। विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या तरतुदींची माहिती सभागृहाला दिली, तसंच विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले। राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं। गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। कोळसा खाणवाटप घोटाळाप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं। डॉ मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला। राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना, तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे। चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना, तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे। त्यामुळे या नागरिकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्ड आवश्यक असेल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: प्रादेशिक मराठी बातम्या
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ। जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाघांचं संवर्धन महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आणि गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट, उद्याही पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला। सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली। सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरुच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं। कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरु झाली। सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत सहभाग घेतला, मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला। त्यामुळे कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। राज्यसभेत शून्य प्रहरादरम्यान विद्यार्थी नेता आयशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज 12:00 वाजेपर्यंत आणि नंतर गदारोळ सुरुच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। सध्या राज्यसभेत राष्ट्रगौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरु आहे। आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस। वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघांबद्दल समाजात जागरुकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात व्याघ्र दिन साजरा केला जातो। यानिमित्त आयआयएम नागपूर इथं वन्यजीव शाखा, वन विभाग, महाराष्ट्र आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला वनांचं संरक्षण करणं आवश्यक आहे आणि वनांचं संरक्षण करण्यासाठी वाघाचं अस्तित्व अत्यंत महत्वाचं आहे। वाघ हा अन्न साखळीतील सर्वोच्च भक्षक असतो, तो संपूर्ण वन परिसंस्थेचा समतोल राखतो। त्यामुळे वाघाचं संवर्धन म्हणजे केवळ एका प्राण्याचं संरक्षण नव्हे तर संपूर्ण जंगल, जैवविविधता आणि पर्यावरणाचं संवर्धन होय, असं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं।
2: टुडे ऍट द मॅक्रो लेवल व्हेन वी सी द इकोलॉजिकल डिग्रेडेशन, व्हेन वी सी द इकोलॉजिकल चॅलेंजेस, व्हेन वी सी द चॅलेंजेस लाईक क्लायमेट चेंज, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी कन्झर्व अवर फॉरेस्ट। अँड टू कन्झर्व अवर फॉरेस्ट, टायगर इज वन ॲनिमल विच ॲक्च्युली प्रोटेक्ट्स द एन्टायर इकोसिस्टम ऑफ द फॉरेस्ट।
1: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशाल बनसोड, सरपंच गजान

0: आनंद धनराज गुलधे आणि वनरक्षक व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जाते आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथं आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात मंदिर, मठ, आश्रम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. गुरुपौर्णिमेनिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं श्री गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येत आहे. नागपुरात देखील विविध मंदिरांमध्ये पारायण, आख्यान आणि गुरुपूजनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजिण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहे. गुरु केवळ ज्ञान देणारे नसतात तर सकारात्मकता, योग्य विचार, आचार यासह ते आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा बी शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एसटी प्रवासातील शासनाच्या सवलतींसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला 1 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप स्मार्ट कार्ड प्राप्त न झाल्यानं त्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास तसंच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना 50% भाडे सवलतीचा लाभ यापूर्वीप्रमाणेच मिळत राहणार आहे. राज्यातील जवाहर नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, सैनिकी शाळा, शासकीय विद्यानिकेतन आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक भर देण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शिक्षकांची रिक्त पदं, विद्यार्थ्यांची प्रवेश स्थिती, पायाभूत सुविधा आणि विविध योजनांचा आढावा घेतला. तसंच या जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयं नाहीत तिथं नवीन शाळांसाठी प्रस्ताव पाठवण्यासह शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मेंढपाळ समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत स्वतंत्र मेंढपाळ वनहक्क समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार बच्चू कडू यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चराईसाठी महसूल जमिनी उपलब्ध करून देणे, मेंढ्या शेळ्यांसाठी विमा योजना सुरू करणे आणि पशुधनाच्या आरोग्य तपासणीसह अन्य उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट केवळ राजकीय हेतूनं आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 ते 28 जुलै या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानातून सुमारे 95,000 नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळाला असून 8,246 रुग्णांना पुढील उपचारांसाठी संदर्भित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या अमरावती आणि वर्ध्यासह संपूर्ण पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मागील 24 तासात नागपुरात 186.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नागपुरात काल झालेला पाऊस हा अभूतपूर्व होता. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे झालेला हा ढगफुटी सदृश पाऊस चिंताजनक असून त्यामुळे निर्माण झालेली पूर सदृश स्थिती हाताळण्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणा अपुऱ्या पडत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांना

विजेत्यांशी बोलताना स्पष्ट केलं. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या खेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलंय. या पदकासह भारताची पदक संख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत भारतीय कर्णधार शुभमन गिल पुन्हा एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल फलंदाज बनला असून विराट कोहली तिसऱ्या तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. भारताचा ईशान किशन 910 गुणांसह T20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल असून तिलक वर्मा 6व्या आणि श्रेयस अय्यर 24व्या स्थानावर पोहोचलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वाघांचं संवर्धन महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ आणि गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. उद्याही पूर्व विदर्भात अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेती मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकारी मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी

0: विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल, असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली, त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत, असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहेत आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात 3रा क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे, अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुलधे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल, तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद रोक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल, असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू

वर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड, पालघर, नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी। वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता। कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध। 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक। आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी। पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं। राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं। संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले। यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले। आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले। या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला, तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले। 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली। या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले। आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले।
2: मुझे ये भी हैरानी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है। सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है, तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है।
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं। त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदीसंदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं। 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल। सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकारी कार्यांची मंजुरी आवश्यक असते। राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं। या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे। हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं।
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला। CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली। मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या ताला 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं। वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं। जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते।
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई। 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है। एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है। डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है।
0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं। सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती

0: कृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी 1.15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA चे निर्बंध.

2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सुप्रभात, दिवसाची खूप छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 30 जुलै, वार गुरुवार, पहाटेचे 5:09 होत आहेत आणि आपल्या वंदनीय कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मी तुमचाच भूषण. मंगलमय दिवसाची मंगलमय सुरुवात.

पहाटेची 5:22 होत आहेत मंडळी. इम्पॉसिबल या शब्दाला नीट पहा, हा स्वतःच म्हणतो आय एम पॉसिबल, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जगामध्ये प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर अगदी इम्पॉसिबल सारखा शब्द देखील आपल्याला आय एम पॉसिबल असा दिसू लागेल. फक्त त्यासाठी दृष्टिकोन बदलायला हवा, तो कायम सकारात्मक ठेवायला हवा, ज्यामुळे वाईट गोष्टींमध्ये देखील आपल्याला काही चांगलं दिसू शकेल. दुर्जनांच्या दुर्गुणातही सज्जनांचे काही गुण पाहायला मिळतील. या दृष्टी आणि विचार बदलाचे इतिहासातील पुराणातील काही चांगले दाखले सुद्धा आहेत. बघा ना, वाल्याचा वाल्मिकी झाला होता हे उदाहरण नक्की आहे आपल्यासमोर.